सुप्रभात, श्रोतेहो नमस्कार। FM बँड 101.1 मेगा हर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर 5 अश्विन, शक 1948, दिनांक 27 सप्टेंबर 2026। आता सकाळचे 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेचा प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं।

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजतात. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: जी
1: तथागत भगवान बुद्ध म्हणतात की मूर्खाची संगत न करणे, मूर्ख असून स्वतःला जो शहाणा समजतो, स्वतःतले दोष ओळखत नाही, स्वतःतल्या दोषाला जाणत नाही, तो खरा मूर्ख. आणि जो स्वतःतल्या कमी आहे, स्वतःतले दोष जाणतो आणि तो दोष पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तो शहाणा समजावा म्हणून त्याची मूर्खाची संगत न करणे, पंडिताची संगत करणे, आपल्या स्वतःमध्ये असलेले अवगुण कमी नष्ट करण्याचा हळूहळू क्रमाक्रमाने प्रयत्न करतो. आणि जो पूजनीय आहे, जो सन्मानाला पात्र आहे त्याचा सन्मान करतो, जो पूजेला पात्र आहे त्याची पूजा करतो, जो हात जोडण्यासाठी पात्र आहे त्याला जरूर हात जोडतो, जो नमस्कार करण्यासाठी योग्य आहे त्याला नमस्कार करतो, जो दान देण्याला पात्र आहे त्यांना दान देतो. आणि या सर्व गोष्टी तथागताने पहिल्या मंगल उत्तमामध्ये सांगितलेल्या आहेत आणि म्हणून हे मंगल उत्तम म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे.

0: मग
1: अनुकूल स्थळी निवास करणे, ज्या स्थळी आपण दुःख मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो, आपल्यामध्ये असलेले दुःख कमी होत जातात, दुःख ज्या ठिकाणी वाढवल्या जात नाही त्याला अनुकूल स्थळ म्हटलं जातं, जिथे

0: आपल्याला प्रज्ञा वाढवल्या जाते, जिथे आपलं शहाणपण वाढतं ते अनुकूल स्थळ समजावं आणि अशा अनुकूल स्थळी वास करणं ज्याच्यामध्ये आपली करुणा वाढते, ज्याच्यामध्ये मैत्रीभाव वाढतो, ज्या ठिकाणाला अशा स्वरूप प्राप्त होतं ते अनुकूल स्थळ समजावं म्हणून प्रज्ञारूपी स्थळ या ठिकाणी निवास करणे, पूर्व जन्मात संचित पुण्य संपादन करणे, कारण पुण्य आणि कुशल कर्म यामध्ये थोडासा अंतर आहे, म्हणून कुशल कर्म हे अधिक वाढवणं जीवनामध्ये आणि स्वतःला सन्मार्गावर लावणं, अत्त ही अत्तनो नाथो, आपण स्वतःच स्वतःला सन्मार्गावर लावणारे वाटसरू आहोत, म्हणून स्वतःला सन्मार्गावर लावणं जो मार्ग आपल्याला दुःखातून मुक्त करतो तो सन्मार्ग समजावा, ज्या मार्गाची शहाण्या माणसाने अनेक अनेक वेळा प्रशंसा केलेली आहे तो मार्ग सन्मार्ग समजावा, म्हणून स्वतःला सन्मार्ग लावणे हे दुसरं मंगल उत्तम आहे।
1: चिंतन या कार्यक्रमात आताच आपण उत्तम मंगल याविषयी भदंत उपगुप्त महाथेरो यांचे विचार ऐकलात। चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राची प्रातकालीन प्रसारण सभा. आता सकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम भक्ती संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात संत तुकाराम महाराज यांची भक्तीरचना उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीत मीना मंगेशकर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वंदना विठणकर यांची भक्तिरचना, स्वर आणि संगीत अजित कडकडे यांचं.

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे कार्यक्रम भक्ती संगीत. आता ऐकूयात आरती अंकलीकर यांच्या स्वरातील पारंपरिक रचना संगीत शिवानंद पाटील यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्धरचना विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. गीत आहे ज्ञानेश पुणेकर यांचं तर संगीत मधुकर पाठक यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात समीर यांचं शब्द किशनपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे दिलीप सेन आणि समीर सेन यांनी.

आणि या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात मृदा आणि जलसंवर्धनाची काळजी या विषयीची माहिती भाग पहिला आज आपण ऐकू शकाल. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावर अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष, 7:00 दबाले हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 7:10 प्रादेशिक बातमी, माफ करा, प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्र आम्ही सहक्षेपित करू. अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर सहक्षेपित होईल. सकाळी 7:25 7:40 ग्राहक कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार भावधारा. सकाळी 7:50 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर सहक्षेपित होईल. सकाळी 8:00 सुगम संगीत.

आठवतून 30 मिनिटांनी राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र, आठवतून 40 मिनिटांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त संबंधित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता श्रोतांचा मनपसंत कार्यक्रम फोन फरमाइश. आज श्रोत्यांशी संवाद साधला आहे संचिता केळकर आणि दिनेश कवडे यांनी. सकाळी 11 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी

साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा लगेच मराठी अनुवाद आम्ही आकाशवाणी दिल्ली आणि महाराष्ट्र मुंबई केंद्रावरनं अनुक्रमे सहक्षेपित करू. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 प्रादेशिक बातम्या, 5:30 युववाणी, 7 प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 वृत्तविशेष, 7:30 कीर्तन, 8 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरनं सहक्षेपित करू.

0: रात्री 9 ते 11 यावेळेत विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 11 वाजता राष्ट्रीय हिंदी समाचार 11:05 राष्ट्रीय इंग्रजीतून बातमीपत्र, त्यानंतर 11:10 एशियन गेम्स 2026 आजच्या दिवसाचा दैनंदिन आढावा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. आमची ही प्रसारण सभा संपन्न होईल रात्री 11:30. आताच आपण ऐकली कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:40 झालेत. ऐकूयात कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया मृद जलसंधारण उपचारांची काळजी याविषयीची माहिती. मंडळी पावसाळा सुरू झाल्यापासून मृद आणि जलसंधारणाच्या विविध उपायांची खरी परीक्षा सुरू होते. पावसाचं पाणी अडविणं, जमिनीत मुरविणं, मातीची धूप कमी करणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि पिकांना आवश्यक आर्द्रता उपलब्ध करून देणं या दृष्टीनं जलसंधारण उपचार महत्वाची भूमिका बजावतात. मात्र सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी, पाण्याचा वाढलेला वेग, गाळ साचणं, बांध फुटणं किंवा निचरा बंद होणं यामुळं या उपचारांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मंडळी मृद आणि जलसंधारणाची कोणतीही संरचना उभारल्यानंतर तिची नियमित देखभाल न केल्यास त्या संरचनेवर झालेला खर्च आणि श्रम वाया जाऊ शकतात. त्यामुळं पावसाळ्यात प्रत्येक मोठ्या पावसानंतर जलसंधारण उपचारांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणं गरजेचं आहे. योग्य वेळी केलेली देखभाल केवळ माती आणि पाणी वाचवत नाही तर शेतीची उत्पादकता वाढवण्यास आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चित परिस्थितीला तोंड देण्यासही मदत करते. मंडळी पावसाळ्यामध्ये काही भागात पाण्याची कमतरता असते तर काही भागात अतिपावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळांना आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी मुळं कुजतात, अन्नद्रव्याचं शोषण कमी होतं, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. मंडळी यावर करावायचे उपाय म्हणजे मुख्य नाले, उपनाले आणि शेतातील निचरा चर नियमित स्वच्छ ठेवावेत. पाणी अडवणारे गवत, झुडपं, गाळ किंवा प्लास्टिक काढून टाकावं. निचरा मार्ग बंद झालेल्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती करून घ्यावी. अतिरिक्त पाण्याचा प्रवाह सुरक्षितपणे मुख्य नाल्याकडे वळवावा. पाण्याचा

0: जास्त असल्यास दगडी पिचिंग किंवा गवताचा वापर करून धूप रोखावी. मंडळी, याचे फायदे असे आहेत: शेतात अतिरिक्त पाणी साचत नाही, मुळांची वाढ चांगली होते, रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, मातीची धूपही कमी होते. मंडळी, जलसंधारण सरी: उभ्या पिकांमध्ये तयार करण्यात आलेल्या जलसंधारण सऱ्या पावसाचे अतिरिक्त पाणी साठवून जमिनीत मुरण्यास मदत करतात. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मक्का, ज्वारी यासारख्या पिकांमध्ये या सऱ्या पुढील कोरड्या कालावधीत पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध करून देतात. मंडळी, याची देखभाल करताना प्रत्येक जोरदार पावसानंतर सऱ्यांची पाहणी करावी. गाळ साचला असल्यास त्वरित काढून टाकावा. सऱ्यांची खोली आणि रुंदी पूर्ववत ठेवावी. सरींचे तोंड बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा प्रवाह अखंड राहण्यासाठी तण आणि इतर अडथळे दूर करावेत. तसंच मृद आणि जलसंधारणातील मातीचे बांध, कंपार्टमेंट, बंडिंग, शेतबांध किंवा इतर अडथळे हे पाण्याचा वेग कमी करून मातीची धूप रोखतात.
1: आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात कृषी सल्ला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरनं अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते किंवा अचानक दम लागला अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये अशा केसेसला एक तर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का? ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात. जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट ते आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाही. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर ते नीट बोलत नाहीयेत. कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे. जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये. तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो 108 नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते त्या दृष्टीनं काही उपचार असतात.
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर ईसीजी काढतात. दुसरं काही ब्लड टेस्ट करतात त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात. नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो. त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो.

0: आपण थ्रोम्बोलिटिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, दासगड हॉस्पिटलला अव्हेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. ते इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर? इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसं सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
0: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे, जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजियोप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजियोप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला.
1: अच्छा.
0: तर बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारे रक्त पातळ करायचे औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर, आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्या वेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो, त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं, हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी

मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य

0: स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: FM बँड 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
1: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
5: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
6: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
7: मुंबईचे सुप्रसिद्ध आणि अनुभवी सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर अतुल उत्तमराव तट हे रयत रुग्णालय नांदेड येथे 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी भेट देणार असून सांधेदुखी आणि गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांची तपासणी सकाळी 10 ते 15 या वेळेत करणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया माफक दरात रयत रुग्णालयात डॉक्टर अतुल उत्तमराव तट यांच्या पुढच्या भेटीत करण्यात येईल. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी बिलात भरपूर आर्थिक सहाय्य मिळेल. रयत रुग्णालय नांदेड येथे सर्व अद्ययावत वैद्यकीय उपकरणासह अतिदक्षता विभाग माफक सेवा शुल्कात कार्यान्वित आहे. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा. गरजू रुग्णांनी 200 रुपये तपासणी शुल्क भरून नाव नोंदणी करावी. मोबाईल नंबर

0: 94230 2714 14.
1: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
0: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार, बालरोग, दंतरोग, त्वचारोग, हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहे. नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय अतुलजी सावे, पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड.
2: आता दिनविशेष सुरुवातीला सुविचार. अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी. अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी. संगतीने मनुष्य तोडी, तो एक मूर्ख. आता दिनविशेष. इसवी सन 1833 ब्राह्मो समाजसंस्थापक राजा राममोहन रॉय यांचा आज स्मृतिदिन. 1907 संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा आज जन्मदिवस. 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. 1929 काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांचा आज स्मृतिदिन. 1992 समाजसेविका अनुताई वाघ यांचा आज स्मृतिदिन. आणि आज जागतिक पर्यटन दिन म्हणून आपण साजरा करतो. आताच आपण ऐकला दिनविशेष. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजले. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम धबाले हॉस्पिटल.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल.
4: दातांचे रक्षण हे सुहास्याचे लक्षण. दंतरोग चिकित्सा आणि उपचाराचा 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले धबाले मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल आता नव्या रुपात अत्याधुनिक उपकरणासह दात काढणे, अक्कल दाढेच्या शस्त्रक्रिया, रूट कॅनॉल ट्रीटमेंट, वेडेवाकडे आणि पुढे आलेल्या दातांवर पिनद्वारे उपचार, अल्ट्रासोनिक स्केलिंग आणि पॉलिसिंग, विविध दंत शस्त्रक्रिया, जबड्याचे फ्रॅक्चर निदान आणि उपचार, फिक्स दात, कवळी बसविणे, मुख कर्क रोग निदान आणि उपचार. संपर्क डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोरमन फॅक्टरी एरिया, नांदेड.
3: श्रोतहो, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूयात
5: दातांची काळजी याविषयी
3: डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती.
6: हिरड्यांचे आजार, लक्षणे, कारणे व उपचार. सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत असलेला आजार म्हणजे पायोरिया. यालाच आमच्या टेक्निकल भाषेमध्ये जिंजिवायटिस व पेरिओडोन्टायटिस असे म्हटले जाते. जेव्हा हिरड्या खूप जास्त सुजतात, खूप दुखतात, लाल होतात, दात घासल्यावर रक्त निघते, झोपेतून उठून थुंकल्यानंतर थुंकीत रक्त जाणवते, जेवताना खूप जास्त हिरड्यांचा त्रास होतो, रुग्ण व्यवस्थित अन्नपदार्थ चावू शकत नाही, हिरड्यांमध्ये पू होतो, तोंडाची दुर्गंधी येते, तेव्हा त्याला जिंजिवायटिस असे म्हणतात. हिरड्यांच्या इन्फेक्शनला सुद्धा जिंजिवायटिस म्हटल्या जाते. सर्वसामान्यपणे हिरड्यांचा रंग गुलाबी असतो, पण जिंजिवायटिस हा आजार झाल्यानंतर हिरड्या लाल होतात. जिंजिवायटिस किंवा पायोरिया होण्याची कारणे काय? जिंजिवायटिस हा हिरड्यांचा आजार असून तो होण्याची अनेक कारणे आहेत. दात जर व्यवस्थित नाही घासले तर दोन दातांमधील फटींमध्ये अन्नकण जमून तिथे घाण साचते, तिथली हिरडी सुजते, दुखते, लाल होते व त्यातून रक्त निघते. त्यामुळे प्रत्येकाने दोन दातांच्या फटींमधील अन्नकण स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस हा एक धागा असतो, याचा वापर करावा. रात्री ब्रश केल्यानंतर काही खाऊ नये. डायबिटीज या आजारामुळे सुद्धा हिरड्यांचा त्रास जाणवतो, त्यामुळे तुमचे शुगर लेवल्स

0: नियंत्रणात ठेवावे लागतात. धूम्रपानामुळे सुद्धा हिरड्यांचे आजार उद्भवतात, त्यामुळे बिडी सिगारेट टाळावी. गुटखा, तंबाखू, तोटा मटेरियल, पान खाण्याच्या सवयींमुळे पण हिरड्यांचे आजार होतात. व्हिटॅमिन डेफिशियन्सीज शरीरात पोषक तत्वांची कमतरता झाल्यामुळे हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना अँटी डिप्रेसंट्स गोळ्या चालू आहेत त्यांना पण हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांमध्ये रक्तदाब नियंत्रण गोळ्यांमुळे पण हिरड्यांचे विकार जाणवतात. ज्या रुग्णांना झटक्यांचे मेडिसिन्स चालू आहेत त्यांच्या पण हिरड्या खूप जास्त सुजतात. ज्या रुग्णांचे दात उंच बाहेर व वेडेवाकडे असतात, त्यांचे ओठ पूर्णपणे बंद होत नाहीत व हिरड्यांना जंतूंचा प्रादुर्भाव होतो व हिरड्यांचे विकार उद्भवतात. काही रुग्णांना जेवण एकाच बाजूने चावण्याची सवय असते. दुसऱ्या बाजूची दाढ किडलेली असेल तर त्याची ट्रीटमेंट करून घ्या, कारण जी हिरड्यांची बाजू वापरत नसेल तेथे घाण साचून हिरड्या सुजतात, दुखतात व त्यात रक्त आणि पू होतो. त्यामुळे जेवण करताना तोंडाच्या दोन्ही बाजूने चावून खा. काही रुग्णांना क्लिप लावलेली असते. क्लिपमुळे रुग्ण नीट ब्रश करत नाही, जेणेकरून क्लिपच्या मध्ये अन्नकण अडकून हिरड्या सुजतात, रक्त निघते, दुखतात, मग क्लिपची ट्रीटमेंट अवघड होते. कधी कधी तर सुजलेल्या हिरड्या ऑपरेशन करून कट कराव्या लागतात, त्याला आमच्या भाषेत जिंजिवेक्टॉमी असे म्हणतात. तर ज्या रुग्णांना क्लिप लावलेली आहे त्यांनी स्पेशल ऑर्थोडोन्टिक अथवा इंटरडेंटल टूथब्रश वापरावा. तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता यावरही हिरड्यांचे विकार जाणवतात. आजकालचे जीवन फार फास्ट झालेले आहे. काही काही जॉब्स रात्री उशिरापर्यंत जागून करावे लागतात, त्याचा पण परिणाम हिरड्यांवर होतो. स्ट्रेस, स्ट्रेन, एक्झर्शन, टेन्शन, जागरण, दगदग यामुळे सुद्धा जिंजिवायटिस व पेरिओडोन्टायटिस होतो. कधी कधी हिरड्यांचे आजार होण्याचे अनुवंशिक कारण पण असू शकते. आता आपण जिंजिवायटिस झाला हे कसे समजावे? तर हिरड्या लाल होणे, सुजणे, रक्त निघणे, ब्रश करताना दातातून रक्त येणे, आरशात पाहिल्यावर दात लांब दिसणे, दातापासून हिरड्या वेगळ्या दिसणे, हिरड्यांमधून पू निघणे, हिरड्या व दात दुखणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाची दुर्गंधी येणे. आता जिंजिवायटिस किंवा पायोरिया अथवा पेरिओडोन्टायटिस होऊ नये म्हणून दोन वेळेस दात स्वच्छ ब्रश करा, डेंटल फ्लॉसचा वापर करावा, इंटरडेंटल टूथब्रश वापरावा, वर्षातून एकदा तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावेत. दात स्वच्छ केल्यामुळे किंवा धुतल्यामुळे पातळ होत नाहीत, सेन्सिटिव्ह होत नाहीत किंवा हालत पण नाहीत. योग्य 30 टूथब्रश दात घासण्यासाठी वापरावी. व्हिटॅमिन सी युक्त फळे व भाज्या यांचा आहारात समावेश करावा, जसे लिंबू, संत्री, आवळा, दही, मोसंबी, किवी, स्ट्रॉबेरी, पपिता, गाजर, काकडी, मुळा, सलाद, सफरचंद दातांनी कच्चे चावून खावे. व्हिटॅमिन डी घ्यावे, मल्टी व्हिटॅमिन पण घ्यावे. गुटखा, सुपारी, तंबाखू, पान खाऊ नये, धूम्रपान पण करू नये.
1: आताच आपण दातांची काळजी याविषयी डॉक्टर त्रिशला धबाले यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर त्रिशला अशोक धबाले यांचे धबाले डेंटल हॉस्पिटल, बोर्बन फॅक्टरी एरिया, गोवर्धन घाट रोड, नांदेड.
2: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
5: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
4: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
5: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
4: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
5: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
6: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
7: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस, झालं सगळं.
6: झालं बजेट तयार?
7: हो.
6: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
7: नको,
6: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
7: आणखी
6: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
7: आली आहे मोठी.
6: आता जाग बाई.
8: RBI सांगते,
6: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: सकाळचे 7:08 होत आहेत. प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र सहक्षेपित करीत आहोत.

0: दागिने यांची खरेदी?
1: हो अगं, आता आपली हौस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
0: पण काय ग, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
1: जपून म्हणजे आणि का?
0: अग, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं, सतत नळ सोडून ठेवू नये.
1: बर,
0: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावी.
1: बर,
0: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं.
2: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहोयानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या केंद्रावरून. तत्पूर्वी
3: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यातल्या 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड वगळता मराठवाड्यातल्या 74 तालुक्यांचा समावेश. दुष्काळी भागात 12 उपाययोजना आणि सवलती लागू केल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. शेतकऱ्यांपर्यंत मदत कधी पोहोचणार याबाबत शासनानं स्पष्ट भूमिका जाहीर करावी आमदार आदित्य ठाकरे यांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 2 सुवर्णांसह पटकावली 7 पदकं. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाबाबतचा हा शासन आदेश काल जारी करण्यात आला. दुष्काळाचं ट्रिगर 1 लागू झालेल्या या 265 तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ सुरू करण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पीकस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनास तत्काळ सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात 97% भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यातले मुदखेड आणि मुखेड हे 2 तालुके वगळता मराठवाड्यातले 76 पैकी 74 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी उपाययोजनांनुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. यामध्ये टँकरद्वारे पेयजल पुरवठा, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्धता यासारख्या उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काल मुंबईत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
1: आज निर्णय जाहीर झालेला आहे, त्याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होईल. 12 कलमी त्यामध्ये सवलती आहेत, कर्जाची वसुली, थकीत कर्जाची वसुली, कर्जाचं पुनर्गठन, पिण्याचं पाणी, चारा, शेतसाऱ्यामध्ये सवलत, मुलांच्या शिक्षणामध्ये शुल्क माफी, या सगळं जे आहे हे सगळं शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांनी सोडू नये.

0: राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या 12,58,000 शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत 10,115 कोटी रुपये वितरित झाले असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान दुष्काळग्रस्त भागातल्या ज्या शेतकरी कुटुंबात मुला मुलींची लग्न ठरलेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. अशा कुटुंबियांना शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी काल सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून केलं. दुष्काळी परिस्थितीत आपण सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. काल नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारुळ फाटा सोनखेड इथं सोयाबीन पिकाची पाहणी तसंच शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या बोलत होत्या. शासकीय मदतीबाबत आश्वस्त करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या,
1: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, या सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्याप्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातल्या मरडसगाव, परभणी तालुक्यातल्या दैठणा आणि पाथरी इथंही पवार यांनी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्याची लेक असल्यानं इथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळी परिस्थितीची आपल्याला जाणीव असल्याचं त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातही दुष्काळी परिस्थितीची सुनेत्रा पवार यांनी काल पाहणी केली. माजलगाव आणि गेवराई तालुक्यातल्या माळी पारगाव, वारोळा, धर्मेवाडी आणि सिरसदेवी इथं शेतांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली. दुष्काळासंदर्भातला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारचा जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. दुष्काळी मदत केंद्र तातडीनं उभारावीत आणि मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार याबाबत शासनानं स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. दरम्यान ठाकरे यांनी काल नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या गौळ इथं देखील शेतीची पाहणी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देश सेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. याच उद्देशानं सरकारकडून स्थावर संपदा नियमन आणि विकास अधिनियम 2026 अर्थात रेरा कायदा लागू करण्यात आला. या रेरा कायद्याबाबत आज जाणून घेऊया.
2: रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं स्थावर संपदा नियमन आणि विकास अधिनियम 2016 अर्थात रेरा हा कायदा लागू केला. घर खरेदीदारांच्या हितांचं संरक्षण करणं, रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आणणं, फसवणूक आणि प्रकल्पातला विलंब कमी करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार यांच्यात अधिक उत्तरदायी व्यवस्था निर्माण करण्यावर या कायद्यात भर देण्यात आला आहे.
3: साथियों, रियल एस्टेट रेगुलेशन एक्ट के माध्यम से ग्राहक और आप के बीच का भरोसा मजबूत बनाने में इस सरकार ने बहुत बड़ी भूमिका निभाई है. अगर आप गहराई से उस बात को देखोगे तो आप इसे महसूस कर पाओगे.
2: रेरामुळे घर खरेदीदारांना प्रकल्पाची माहिती, बांधकाम व्यावसायिकांची जबाबदारी आणि तक्रार निवारण याबाबत अधिक नियामक संरक्षण मिळण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन बीएलओ आवश्यक दस्तऐवज

0: संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष कबड्डी संघांनी काल सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या दोन्ही संघांनी आपापल्या गटात इराणच्या संघांना पराभूत केलं. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारताच्या संघानं रौप्य पदक पटकावलं. कोळाफेकमध्ये ताजिंदर पाल सिंह तूर आणि पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत सावन बारवाल यांनी रौप्य पदकांची कारवाई केली. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राची चौधरीनं तसंच स्क्वॅशच्या मिश्र दुहेरीत भारतीय जोडीनं कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत 4 सुवर्ण 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. परभणी जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाला. धानोरा काळे इथं गोदावरी नदीच्या पुलावरून हे 2 तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले होते. गजानन घोरपडे आणि मुंजाजी घोरपडे अशी मयत तरुणांची नावं असून ते पालम तालुक्यातले रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे शहरात उभारण्यात आलेल्या एकूण 47 गणेश मूर्तीदान संकलन केंद्रांवर 41,482 गणेश मूर्तींचं संकलन करण्यात आलं. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 18,358 गणेश मूर्तींचं दान तर 23,124 गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं तसंच 64 टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी किल्ले धारूर तालुक्यातल्या घाट परिसरात अपघात प्रवण जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला आहे. अपघात प्रवण ठिकाणी आवश्यक सुधारणा, रस्त्याची दुरुस्ती तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड वगळता मराठवाड्यातल्या 74 तालुक्यांचा समावेश. दुष्काळी भागात 12 उपाययोजना आणि सवलती लागू केल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झाली आहेत.

आता एका निवेदन दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित यासंबंधी निवेदन माननीय भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. यास्तव दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित रोजगार महाकुंभ पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्याची नवीन तारीख वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालय उमेदवार आणि इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. या अनुषंगाने संबंधित सर्व महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी, उमेदवारांची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर संबंधित तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवावी आणि रोजगार महाकुंभाकरिता नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. निवेदन संपलं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: संस्कृतीचे अंगदंश उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आता प्रसारित करीत आहोत अभिजात मराठी, आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम।
3: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
4: अभिजात मराठी आपली मराठी।
5: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, मानवी जीवनाला वेग देणारं चाक आज आपलं जीवन व्यापून उरलं आहे. अशा अनेक चाकांना एकमेकात अडकवून पोटात सामावून घेणारं यंत्र आजच्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालं आहे. एकाने घडवलेल्या यंत्राचं अंतरंग इतरांनी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज ठरली आहे. यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था जी काम करते त्या संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश या ज्ञानकोशाची निर्मिती केली आहे. त्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्याकडे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहे. पत्के सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: सर. यंत्रालयाचा ज्ञानकोश हा प्रकल्प नेमका काय आहे याविषयी सांगा.
1: खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्येच दिलेलं आहे. आज आपण जे काही

0: जगतो आहोत ते यंत्राच्या बरोबरीने जगतो. आपलं एकही क्षण असा जात नाही की आपल्या बरोबर यंत्र नाहीये. पेनानी आपण लिहितो ते पेन सुद्धा यंत्र आहे. चाकाचा शोध लागला हे सुद्धा यंत्रच आहे चाक. आणि त्या चाकापासून आज आपण यंत्रमानवापर्यंत रोबोट्स पर्यंत आलेलो आहोत. या सगळ्या गोष्टींचा ज्ञान त्या गोष्टींची सगळी माहिती ही मराठी भाषेमध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये असावी याच्यासाठी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश हा तयार केलेला आहे आणि 2003 साली हा प्रकाशित झालेला आहे.
1: सर, हा जो ज्ञानकोश तयार केला याच्यासाठी आपण कुठल्या विशेष तंत्रज्ञ व्यक्तीची मदत घेतली होती का आणि किती वर्ष परिश्रम त्यासाठी करावा लागला? कारण औद्योगिक क्रांतीनंतर हा कालावधी खूपच म्हणजे मोठा पुढे झाला आणि अतिशय वेगामध्ये प्रगती झाली विशेषतः यंत्र क्षेत्रामध्ये.
0: हो, हो, हो. ठाण्यामधले एक शंकर गोपाळ भिडे नावाचे एक गृहस्थ होते की जे अतिशय ज्याला आपण यंत्र हे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त यंत्रांचाच विचार करायचे. ते स्वतः अतिशय महत्वाच्या मोठमोठ्या ज्याला आपण यंत्रोपकरण तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करत होते. IIT मध्ये ते स्वतः काम करत होते आणि मैसूर किर्लोस्कर जे कर्नाटकामध्ये मैसूरला आहे तिथे ते काम करत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये यंत्राविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशक या विषयाचा ध्यास घेतलेला होता आणि 1972 पासून ते 2002-03 पर्यंत ते सगळं काम करत होते. 30 वर्ष त्यांनी हे काम केलं आणि ते काम राज्य मराठी विकास संस्थेने मूर्त स्वरूपामध्ये वाचकांसमोर आणून ठेवलं.
1: सर, हे खूप भगीरथ प्रयत्न होते आणि एवढा मोठा कालखंड आणि त्याचा अभ्यास करणं हे खरोखर कठीण होतं. आता कारखानदारी, यंत्रसामग्री, अभियांत्रिकी हे सगळे विषय त्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशात आलेले आहेत. तर हे विषय मराठीत आणताना कोणत्या मुख्य अडचणी आल्या? कारण यांना पर्यायी शब्द मुळात देणं कठीण होतं.
0: आणि मुख्य अडचणी म्हणजे मराठीमध्ये या विषयासंदर्भात फारसं लिहिलंच गेलेलं नव्हतं. विश्वकोशामध्ये ज्या काही थोड्याफार नोंदी होत्या त्या नोंदी होत्या, पण भाषा संचालनालयाने जे केलेले परिभाषा कोश आहेत त्या परिभाषा कोशामध्ये जी परिभाषा निर्माण झालेली होती ती परिभाषा आणि विश्वकोशातली काही परिभाषा असं हे घेऊन भिडेंनी त्याचा उपयोग त्यांच्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशामध्ये केला. परंतु अनेक वेळेला अनेक यंत्रांच्या भागांना स्वतंत्रपणे शब्दांची निर्मिती मराठीमध्ये झालेली नव्हती, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा सुद्धा आधार घेऊन नवीन शब्द, नवीन संज्ञा, संकल्पना तयार केलेल्या आहेत. आणि अवघड असं होतं की एखादा विषय ज्याची सुरुवातच एखाद्या भाषेत झालेली नाही तर ती भाषेतनं सुरुवात करणं आणि तो संपूर्ण विषय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वाचकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे खूप अवघड आणि जटिल काम होतं. आणि आता यंत्र म्हणल्यानंतर केवळ यंत्राची माहिती द्यायची नाहीये, ते यंत्र कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, त्याच्यासाठी कुठले त्याचे पार्ट्स असतात. आता पार्ट्स सुद्धा आपण अत्यंत ओघानी हे बोलून जातो, पण त्याचे वेगवेगळे अवयव कुठले असतात, त्याला काय म्हणलं जातं, त्याची काम करण्याची पद्धत कशी असते. आता संगणक आपण म्हणतो, पण संगणकांनी युक्त अशी अनेक वेगवेगळी मशीन्स आहेत की जी यंत्र आहेत त्याला काय म्हणलं जातं, त्याचं काम कसं होतं, या सगळ्याची माहिती या भिडेंनी स्वतः जमवली घेतली. आणि मला सांगायला हे विशेष आनंद होतो की हा यंत्रालयाचा ज्ञानकोश हा केवळ मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय भाषांमधला पहिला प्रयत्न आहे की जो ज्याला आपण स्थानिक भाषा म्हणतो त्या स्थानिक भाषेमध्ये झालेलं पहिलं काम आहे भारतीय भाषांमधलं.
1: सर खरोखर आहे, कारण की मुळातच चाकाचा शोध लागल्यानंतर ती औद्योगिक क्रांती युरोपामध्ये झाली. तर त्यामुळे काय झालं की सगळे शब्द हे युरोपियन भाषांमध्ये किंवा इंग्रजीतच

0: आले. आता इंग्रजीतील हे तांत्रिक शब्द मराठीमध्ये आणताना, पर्यायी परिभाषिक शब्द देताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली असेल, तर ती नेमकी कशी घेतली गेली किंवा कोणती काळजी घेतली गेली?
1: नाही, मी स्वतः भिडेंच्या बरोबर काही दिवस काम केलं, जवळपास 2-3 वर्ष काम केलं. पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट, जसा तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की भगीरथ प्रयत्न, तो अक्षरशः भगीरथ प्रयत्न होता. त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभवांमध्ये आलेली वेगवेगळ्या पद्धतीची माहितीपत्रकं किंवा काही यंत्रांचे असलेले फोटोज किंवा छायाचित्र ही सगळी जपून ठेवलेली होती. आणि त्यांनी, मी मगाशी म्हणूनच म्हणालो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त यंत्रांचाच विचार करत असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यात तोच विषय होता आणि सतत ते याला पर्यायी शब्द काय मिळेल, काय करता येऊ शकेल याची योजना त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायची आणि त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे. आणि ते लिहून ठेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला हा त्या विद्यार्थ्याला समजेल ना, कळेल ना, रुचेल ना, आणि त्याच्यातनं त्या यंत्राच्या त्या विशिष्ट भागाचं वर्णन नीटपणे होईल ना याची काळजी सातत्याने ते घेत होते. आणि हा फार महत्वाचा, 30 वर्ष एखाद्या माणसाने काम करणं आणि युनेस्को सारख्या एका संस्थेनी आणि युएस काँग्रेस, म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो, त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनी सुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं, मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला, ही फार महत्वाची गोष्ट.
0: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे, तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या सगळ्या वाचकांना सुद्धा तितकाच उपयुक्त ठरतोय?
1: नाही, या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे निश्चितपणे. या काही, आता ज्ञानकोश हा काही विशिष्ट विषयाच्या संदर्भातला आहे, हा त्या विषयामध्ये रुची असणाऱ्या, आवड असणाऱ्या माणसांना अधिक भावेल. कारण त्यांना तो विषय साधारणपणे त्याची पूर्वकल्पना असते, त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांना माहिती असतो, त्याच्यामुळे त्यांना ते लगेच लक्षात येईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा केवळ त्यांच्या पुरता आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी, म्हणजे आता उदाहरणार्थ ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, आमच्या डोळ्यासमोर हा याची भाषा निवडताना ITI मधला विद्यार्थी हाच मुख्य वाचक होता. आणि तो विद्यार्थी त्याच्यानंतर सर्वसामान्य, ज्याला यंत्रसामग्री, वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान, विज्ञान याच्यामध्ये आवड आहे, असा वाचक सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होताच. त्याच्यामुळे भाषा ही त्याच पद्धतीने सर्वसामान्य वाचकाला कळेल, रुचेल, रंजक वाटेल अशा पद्धतीने त्या भाषेचा विचार शंकर गोपाळ भिडे यांनी केलेला आहे.
0: सर, राज्य मराठी विकास संस्थेने आतापर्यंत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश निर्माण केलाय, वस्त्र निर्मिती माहिती कोश निर्माण केलाय, मग ह्या सगळ्या शब्दकोशांमध्ये ह्या यंत्रालयाचा ज्ञानकोश याचं वेगळेपण आपण काय सांगाल?
1: वेगळेपण म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आज एकही क्षण असा नाहीये की आपण यंत्रांपासून आजूबाजूला, प्रत्येक यंत्राची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचं ज्ञान, त्याची माहिती ही मराठीमधनं उपलब्ध होणं, शिवाय आधुनिक भारतामध्ये यंत्रांची निर्मिती कशी कधीपासून सुरू झाली, मराठी कोणकोण असे उद्योजक आहेत की ज्यांनी, मराठी उद्योजकांनी बरंच काम या यंत्रोपकरणामध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची माहिती या कोशामधनं निश्चितपणे मिळते. आणि ती नुसती मिळते नाही, त्याच्या संदर्भासहित आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा कोश अत्यंत महत्वाचा, केवळ हाच कोश असा नाही, जे कोश, म्हणजे आपण आता ज्ञानकोश म्हणतो, माहितीकोश म्हणतो, हे त्या त्या विषयांच्या संदर्भातली माहिती किंवा ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करत असतात. आणि एक कोशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कुठलेही कोश जगातले हे अद्ययावत किंवा परिपूर्ण नसतात, ते प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत जावे लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करत जावी लागते,
0: अद्ययावत
1: करावे लागतात,
0: कारण नवीन शब्द येत असतात.
1: बरोबर. आणि ते अद्ययावत तुम्ही कधी कराल? आधीची माहिती, आधीचं ज्ञान.

0: हे लोकांपर्यंत पोचलं तर तुम्ही ती अद्ययावत करता, आणि ते ज्ञान अद्ययावत करण्याचा एक प्रयत्न हा या सगळ्या कोशाच्या निर्मितीमधनं राज्य मराठी विकास संस्था करत असते.
1: सर, आजच्या ह्या डिजिटल युगात आणि एआयच्या आपण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त होईल?
0: आता हा सगळ्यांना उपलब्ध आहेच आहे, परंतु तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे. आम्ही हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे, आणि कारण जवळपास 1200 पानांचा हा कोश आहे, तो 1200 पानांचा कोश आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून प्रसिद्ध केलेला आहेच, पण तो राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे rmus-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आम्ही ती निश्चितपणे तो कोश उपलब्ध करून देऊ, आणि आमची बहुतेक सगळी प्रकाशनं तिथे आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत. तेच त्याचबरोबर हाही आम्ही ज्ञानकोश तिथं उपलब्ध निश्चितपणे करून देऊ.
1: नक्कीच सर, आपल्या श्रोत्यांना या यंत्रालयाच्या ज्ञानकोशाचा उपयोग होईल, कारण घरबसल्या त्यांना जर साईटवर तो उपलब्ध झाल्यावर बघता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही, कारण आपला जो हेतू आहे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा तो यातून नक्कीच साध्य होईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला यंत्रालयाचा ज्ञानकोश याविषयी खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा, यासाठी आम्ही ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलाय, aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.
1: एफएम बँड 101 मेगाहर्ट्झ तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:41 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम सुंदर हास्य एक अलंकार.
2: मापारे डेंटल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुंदर हास्य एक अलंकार.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
4: रसिक श्रोते नमस्कार. सुंदर असे कलंकार ह्या दंत आरोग्यपर कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर सागर मापारे, मापारे डेंटल हॉस्पिटल डॉक्टर लेन तसेच आनंद नगर शाखा राजमॉल इथून आपल्या सर्वांचंच मी स्वागत करीत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये दंत आरोग्यविषयक आपण जे काही अडी अडचणी आहेत किंवा नवीन घडामोडी आहेत, ज्ञानानं केलेल्या आधुनिक प्रगती आहेत याची माहिती आपणही जाणून घेत असतो आणि बराच श्रोतावर्ग हा याच्यामुळे मोटिवेट होतो. बराच श्रोतावर्ग या कार्यक्रमाच्या ऐकण्यामुळे आपल्या दातावर जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्या निदानासाठी आमच्याकडे येतो आणि हसत खेळत हा निदान करून हा आपापल्या घरी आनंदानं जात असतो. गेल्या कित्येक वर्षापासून मी अनेक मुला मुलींच्या दाताला क्लिप बसवलेली आहे आणि या क्लिपच्या माध्यमातून असंख्य अशा तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर सुंदर असे हास्य हे फुलवलेलं आहे. त्या सर्वच श्रोतेवर्ग ज्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन मला ऐकून आपल्या दातावर दंत सौंदर्यवर्धक उपचार केला आणि एक कॉन्फिडंट एक असं आत्मविश्वासानं भरलेलं स्माईल त्यांनी आपल्या चेहऱ्यावर निर्माण करण्याची संधी मापारे डेंटल हॉस्पिटलला दिली याबद्दल मी त्यांचा नेहमीच ऋणी आहे, आभारी आहे. कारण कितीही कौशल्य असेल एखाद्या व्यक्तीकडे तर ते दाखवण्यासाठी जा

देखील ही असायला हवी, तरच त्या कौशल्याचा मानव जातीला आणि मानव जमातीला हा फायदा होत असतो. तर तुम्ही मला ती संधी उपलब्ध करून दिली, मला भरघोस तुम्ही प्रेम दिलं, माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला आणि छान प्रकारे आपलं स्माईल डिझाईन केलेलं आहे. तर ह्याच अनुषंगानं मी मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच तरुण मुलं मुली ते मला नेहमी म्हणायचे, सर आता लग्न आहे, तुम्ही म्हणता दातार क्लिप बसवा, दात वर आहे, ठीक आहे, क्लिप बसवायला आम्ही तयार आहे, मग पुढच्याच महिन्यात पाहुणे येणार आहे काय, तर आता तुम्ही क्लिप बसवली ते चार लोकांना दिसणार आहे, मग ते पाहुणे विचारतील कशाला दाताला क्लिप बसवली, तुझ्या दाताला काही प्रॉब्लेम आहे का, तुझ्या दातामध्ये काही सैलपणा आलेला आहे का, तुला कोणता आजार तर नाही दाताचा, तर अशा असंख्य प्रश्नांना मी कसं उत्तर देऊ, मला ते फार भीती वाटायला लागली. तुम्ही म्हणताय क्लिप लावा आणि तुम्ही देतालाही चांगले रिझल्ट, पण प्रॉब्लेम असा आहे की ती क्लिप चार चौघांना दिसणार आहे आणि त्यामुळं मी काही सध्याला ही क्लिप लावायच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी ह्या गोष्टीवर खूप अभ्यास केला, विचार केला, याला काय करता येईल, काय करता येईल, तर देवकृपेनं एक नवीन विज्ञानामध्ये आता बदल होत होत होत एक आधुनिक विज्ञान पद्धतीमध्ये एक नवीन गोष्ट आली, त्याला आपण म्हणतो अलायनर्स. अलायनर्स हे वेगळ्या कंपनीच्या द्वारे हे निर्मित केल्या जातात. बऱ्याच साऱ्या कंपन्या ह्या फॉरेनच्या आहेत, बाहेरच्या देशाच्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या स्वतःचं जे हॉस्पिटल आहे आपलं मापा डेंटल हॉस्पिटल, ते ह्या ठिकाणी इनव्हिज अलाइन कंपनी आणि इल्युजन अलायनर्स या दोन कंपनीचा आपल्यासोबत चांगल्या रीतीनं टायअप आहे. त्यांच्याद्वारे आपण पेशंटचा उपचार हा लिलया चालू केलेला आहे. अलायनर्स म्हणजे काय, ALIGNER, परत एकदा सांगतो ALIGNER, हा शब्द जर तुम्ही टाकला तर तुमच्या मोबाईलवर देखील तुम्हाला लक्षात येईल की हे अलायनर ही नवीन कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये दाताला क्लिप बसवायची गरज ही नाही आहे. हे एक प्रकारचं प्लास्टिकचं आवरण आहे, आच्छादन आहे, हे फक्त दाताच्या वर लावायचं असतं, ते काढता पण येतं आणि घालता पण येतं आणि ते ट्रान्सपरंट असतं, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते दिसणार पण नाही आणि जेव्हा पाहिजे तेव्हा काढता पाहता पण येईल आणि त्याचे रिझल्ट पण येतील. अशा प्रकारची सुविधा ही आता आधुनिक विज्ञानानंही प्रदान केलेली आहे. तर हे जेव्हा करत असतो त्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये नवीन जे वैज्ञानिक पद्धत आहे दाताचं माप घेण्याची, तर ती स्कॅनरनं घ्यावं लागतं. तर ते डेंटल स्कॅनर हे आपल्या मापा डेंटल हॉस्पिटल इथं उपलब्ध आहे. मी नेहमी म्हणतो विज्ञान असो कोणतीही गोष्ट असो की काय असते ते, कोई भी परफेक्ट नाही आहे, कोई भी परफेक्ट नाही आहे, इसीलिए पेन्सिल के साथ इरेजर भी लेना पडता आहे की नाही. म्हणजे तुम्ही पेन्सिल घेतली तर पेन्सिल सोबत तुम्हाला खोटर बरोबर घ्यावं लागतं. म्हणजे आम्ही इतके दिवस म्हणायचो की बाबा दाताला क्लिप बसवल्याशिवाय पर्याय नाही, दाताला क्लिप बसवल्याशिवाय पर्याय नाही, आता घ्या. आता विज्ञानानं नवीनच प्रगती करून टाकली की नाही, विज्ञानानं क्लिप लावायची गरज नाहीये, दाताला तुम्ही अलायनर्स लावा आणि तुम्हाला स्माईल डिझाईन करता येईल आणि त्या क्लिप्स ह्या चार चौघांना दिसणार पण नाही. तर हे जे नवीन विज्ञान तयार झालेलं आहे तर त्याला आपण जी अलायनर टेक्नॉलॉजी म्हणतो तर त्याचा वापर करून हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या जुन्या ज्या क्लिप्स होत्या त्याच्यामध्ये एक मेटॅलिकची क्लिप होती जी सर्वसामान्य सगळ्यांनाच माहिती, दाता लावलेली क्लिप दिसते. बरेच शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेजेसमध्ये मुलं मुलींना दातावर जे चांदीच्या रंगाच्या ज्या क्लिप्स दिसतात त्या मेटॅलिकच्या क्लिप्स असतात. मात्र नंतर काय झालं, थोडा बदल झाला, त्या मेटॅलिकच्या क्लिप्स सिरॅमिकमध्ये रुपांतरित झाल्या. सिरॅमिक म्हणजे काय, त्या दाताच्या रंगाच्या असतात, थोड्या काचेसारख्या असतात, तर अशा क्लिप्स सुद्धा दाता लावल्यावर दिसत नाहीत, मात्र त्या काढून ठेवता येत नाही. मग अलायनर अशी टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यामध्ये त्या क्लिप्स तुम्हाला काही काळापुरत्या रोज काढून पण ठेवता येतात. मात्र सद्यस्थितीमध्ये, म्हणजे खरं ते खरं आहे की सद्यस्थितीमध्ये इलाज जो आहे अलायनर्सद्वारे आपण दातं सरळ करतो किंवा वेडेवाकडे दातं हे छान ओळीमध्ये आणतो, पुढे आलेलं दातं मागं घेतो किंवा दातातील फटी बंद करतो, तर तो इलाज थोडासा महागड्या स्वरूपाचा आहे. तर तो हळूहळू स्वस्त होईल, कारण जेव्हा मास प्रोडक्शन व्हावं लागतं एखाद्या गोष्टी मास प्रोडक्शन खूप सारे ते अलायनर्स येतील त्याच्यावेळेस स्वस्त पण होईल. माझं सध्याला थोडंसं ते महागडं आहे. माझं ते कशा प्रकारे थोडंफार डिस्काउंटेड रेटमध्ये थोडंसं कमी जास्त करून काही करता येईल का, याचा तुम्ही उहापो, याच्याशी चर्चा तुम्ही करू शकता. वेगळ्या कंपन्या वेगळ्या खर्च असा प्रकार आहे तो, तर तुम्ही त्या डॉक्टरांशी चर्चा करा, ठरवा. कारण याच्यामध्ये लॅब कॉस्टिंग नावाचा जो प्रकार आहे तो प्रचंड प्रमाणात आहे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत लॅब कॉस्टिंग कमी होत नाही तोपर्यंत थोडं इलाजाचा जो खर्च आहे तो थोडासा कमी होणं थोडंसं अवघड आहे. मग तरी पण काही कंपन्या काही स्वस्तात देतात, काही कंपन्या महागात देतात, त्याच्याबद्दल आपण एक डॉक्टरांशी एक खिळीमिळीच्या वातावरणात चर्चाही करू शकता. आणि ऍटलिस्ट ह्या अलायनर इलाजाबद्दल माहिती जरूर घ्या, कारण नवीन विज्ञानाची माहिती ही आवश्यक असते. जसं आपल्याकडे नवीन मोबाईल आले है ना, वेगळ्या कंपनीचे मोबाईल आले, मग वेगळ्या कंपन्या आहेत आपल्याला माहितीही नव्हतं की नाही. आणि एकेकाळी आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला वाटायचंच नाही की असं बिना तारेचा मोबाईल कसा काय असेल, म्हणजे बिना तारेचा फोनच कसा असेल, तार असेल तरच इकडून आवाज तिकडे जाईल ना, हवेतून कसा आवाज तिकडे जाईल, हे आम्हाला आश्चर्य वाटायचं आमच्या लहानपणी. मात्र जसं जसं विज्ञानानं प्रगती केली तर विज्ञानानं करून दाखवलं, हातामध्ये मोबाईल आहे, समोरच्याच्या हातात मोबाईल आहे, मध्ये वायरच नाही, कमाल झाली ना. तर हीच विज्ञानाची खरी गंमत आहे, विज्ञान हे तुमच्या कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी ह्या घडवून आणत असतं. तर त्यामुळे वैज्ञानिक प्रगती ही देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा फार महत्वाची असते आणि
येणाऱ्या काळामध्ये पूर्ण डिजिटल वर्ल्ड किंवा आपण ज्याला व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा आता नवीन एक शब्द आलेला AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सी

0: अशा प्रकारचं जग हे निर्माण होणार आहे आणि ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला सुद्धा सगळ्यांना सामील व्हायचं आहे. तर आपण सगळ्यांनीच आपापल्या आजूबाजूचं जे क्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही साधे किराणा दुकानदार असाल किंवा तुम्ही साधे कोणी मेडिकलवाले असतील किंवा कोणी दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर असाल, तर त्या सगळ्यांनाच आता आपल्या आपल्या क्षेत्रातील नवीन येणारं जे नॉलेज आहे ते अपडेट करणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय आहे की स्पर्धा ही तीव्र होणार आहे आणि स्पर्धा फक्त आपल्या शेजारच्या व्यक्तीशी नाही होणार आहे, आपली जागतिक लेवलवर स्पर्धा होणार आहे. है ना, पहिल्यांदा कसं होतं किंवा भारत देश वेगळा, पाकिस्तान वेगळा, बांगलादेश वेगळा, किंवा असे नेपाळ आहे, इकडे चायना आहे. आता नाही तसं राहिलं. आता तुम्ही इंटरव्ह्यू क्लिक मारलं की यू आर लाईक अ ग्लोबल सिटीजन, तुम्ही एक जागतिक दर्जाचे नागरिक झालात, मग त्याच्यातून तुम्ही काही करू शकता. है ना, तर कारण काय झालंय की अमेरिकेला सुद्धा सेवा लोक पुरवतात. कुठून? भारतातून, नांदेडमधून पुरवतात आपल्या. म्हणजे नांदेडमधून घर बसल्या वर्क फ्रॉम होम करून जे एक आय टी क्षेत्रातील व्यक्ती ही काम करते, माझ्या डोळ्यासमोर असे घटना पाहिलेल्या आहेत मी की मोठमोठ्या कंपन्यांना ते इथून सेवा प्रोव्हाइड करतात नांदेडमधून. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा की आपली ही स्पर्धा ही वाढत जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या घटनांकडे लक्ष ठेवायचं आहे आणि छानपैकी नवीन अद्ययावत नॉलेज हे नेहमीच आत्मसात करायचं आहे. तर मी बोलत होतो की दाताला लावलेली क्लिप ही दिसूच नाही. कारण कसं झालंय, जिंदगी व्हाट्सअप के लास्ट सीन जैसी हो गई है. जिंदगी व्हाट्सअप के लास्ट सीन जैसी हो गई है. सबको अपनी जिंदगी छुपानी है और दूसरों की जिंदगी दिखानी है. तर लक्षात ठेवा, म्हणजे जरा आधुनिक शायरी झाली आहे की नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की आजकाल असं झालेलं आहे, लोकांना फार इंटरेस्ट असतो की तुमच्या दाताला काय लावलेलं आहे, तुमच्या दातामध्ये काय प्रॉब्लेम आहेत. माझा आपण सर इलाज करत असतो स्वतः, तर त्यांना तो लपवायचा आहे, कशाला दुसऱ्याला सांगायचं, हात दाखवून लक्षण आपण आपला इलाज पण करावा आणि समोरच्याला कळू पण नाही. तर आता हे अलायनर्सनं हे सहज शक्य झालेलं आहे. अलायनर टेक्नॉलॉजी ही खरंच विज्ञानानं नवीन एक प्रकारची सोय उपलब्ध केलेली आहे अशा व्यक्तींसाठी ज्यांना आपल्या दाताला क्लिप लावलेली समोरच्याला दिसूच द्यायची नाही आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीची नेमकी माहिती तुम्ही मापारे डेंटल हॉस्पिटलच्या डॉक्टर लेन शाखेवर तसेच आनंद नगर शाखा राजमॉल येथून आपण घेऊ शकता. संपर्क क्रमांक मापारे डेंटल हॉस्पिटलचा हा 99231353953 हा आहे. परत रसिक श्रोत्यांसाठी मी संपर्क क्रमांक एकदा सांगतो आहे, तर तो आहे 99231353953. तर तुम्ही नक्की अपॉइंटमेंट घ्या आणि नक्की आपल्या ह्या दातावर कशा प्रकारे अलायनर्सद्वारे इलाज हा केला जाऊ शकतो याची माहिती घ्या. जर तुम्हाला तो इलाज पटला तर नक्कीच आपण त्या नवीन टेक्नॉलॉजीद्वारे आपल्या चेहऱ्यावर सुंदर असं हास्य फुलवण्यासाठी प्रयत्नरत राहू. आणि त्या व्यतिरिक्त रुटीन ज्या क्लिप्स आहेत, मग मेटॅलिकची असो, सिरॅमिकची असो, किंवा नवीन आलेले ज्या मोनोक्रिस्टलाईन सिरॅमिक आहेत, म्हणजे एकदम दाताच्या रंगाच्या पिन्स, त्या सुद्धा खूप छान क्लिप्स आहेत. तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका, दाताला पिन लावलेली दिसणारच नाही, इतपत आता टेक्नॉलॉजी ही पुढे गेलेली आहे. फक्त तुम्ही त्याची माहिती जाणून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हास्य हे आपण निर्माण करा. ते म्हणतो ना आपण, जिंदगी में सब कुछ छोड़ देना लेकिन मुस्कुराना और उम्मीद कभी मत छोड़ना. तो आता ही उम्मीद की किरण आलेली आहे की तुम्हाला आता नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी ही तुमच्या दातावर स्माईल फुलवण्यासाठी ही निर्माण झालेली आहे. या टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन नक्कीच आपण आपल्या दातावर छान असं स्माईल हे फुलवू शकतो. आपण माझा कार्यक्रम अतिशय मन लावून ऐकला याबद्दल सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून धन्यवाद आभार मानतो आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आपल्या सर्वांचा नेहमी ऋणी राहील एवढे सांगून मी आजचा कार्यक्रम हा इथं समाप्त करतो. सर्व रसिक श्रोत्यांना मी परत एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद रसिक श्रोते.
1: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकला, सुंदर असे एक अलंकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण.
2: मूलव्याध, मुतखडा, स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
3: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
2: मोबाईल 94-23-13-87-89.
4: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
5: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या. दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपीच्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
3: राम रतन बीएससी नर्सिंग कॉलेज भोकर इथं

0: एएनएम जीएनएम नर्सिंग कोर्ससाठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवनज्योती हॉस्पिटल भोकर, मोबाईल 94236 57002.
1: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर, प्रेरणास्थळ भीमाशंकर.

0: आरोग्य शिबिर प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार, बालरोग, दंतरोग, त्वचारोग, हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहे. नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय अतुलजी सावे, पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड. मुंबईचे सुप्रसिद्ध आणि अनुभवी सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अतुल उत्तमराव तट हे रयत रुग्णालय नांदेड येथे 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी भेट देणार असून सांधेदुखी आणि गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांची तपासणी सकाळी 10 ते 15 या वेळेत करणार आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया माफक दरात रयत रुग्णालयात डॉक्टर अतुल उत्तमराव तट यांच्या पुढच्या भेटीत करण्यात येईल. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी बिलात भरपूर आर्थिक सहाय्य मिळेल. रयत रुग्णालय नांदेड येथे सर्व अद्ययावत वैद्यकीय उपकरणासह अतिदक्षता विभाग माफक सेवा शुल्कात कार्यान्वित आहे. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा. गरजू रुग्णांनी 200 रुपये तपासणी शुल्क भरून नावनोंदणी करावी. मोबाईल नंबर 94230-27714.
1: मूळव्याध भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
4: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
5: आली आहे मोठी.
4: आता जाग बाई.
6: RBI सांगते,
7: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
8: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
0: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
8: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
0: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
8: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
0: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
8: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
9: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
10: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
9: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
10: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
9: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
10: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
11: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं. फोन फरमाईश.
8: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
11: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
8: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
0: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक

0: 9404520.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो, फोन फरमाईश.
0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
3: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: दातांच्या गरजू रुग्णांसाठी विष्णुपुरी ते नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयापर्यंत नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालयातर्फे माफक दरात बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तरी या बस सेवेचा व दंत महाविद्यालय व फिजिओथेरपी च्या सुविधांचा ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा.
3: मुंबईचे सुप्रसिद्ध आणि अनुभवी सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर अतुल उत्तमराव तट हे रयत रुग्णालय नांदेड येथे 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी भेट देणार असून सांधेदुखी आणि गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांची तपासणी सकाळी 10 ते दुपारी 1:30 या वेळेत करणार आहे. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया माफक दरात रयत रुग्णालयात डॉक्टर अतुल उत्तमराव तट यांच्या पुढच्या भेटीत करण्यात येईल. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 कमी आहे अशा रुग्णांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी बिलात भरपूर आर्थिक सहाय्य मिळेल. रयत रुग्णालय नांदेड येथे सर्व अद्ययावत वैद्यकीय उपकरणासह अतिदक्षता विभाग माफक सेवा शुल्कात कार्यान्वित आहे. गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा. गरजू रुग्णांनी 200 रुपये तपासणी शुल्क भरून नावनोंदणी करावी. मोबाईल नंबर 94-230-27-714.
1: राम रतन BSc नर्सिंग कॉलेज भोकर इथं ANM GNM नर्सिंग कोर्स साठी 12वी पास विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे चालू आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू. संपर्क जीवन ज्योती हॉस्पिटल भोकर. मोबाईल 94-236-57-002.
4: कुठे आहे
5: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
4: हे तर झटपट काम आहे.
5: कसं?
4: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
5: आणि बाकी चेंजेस
4: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
5: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
6: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: कैलासवासी लोकनेते माधवराव गोविंदराव पाटील पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी मोफत महाआरोग्य शिबिर प्रेरणास्थळ भीमाशंकर विद्यालय प्रांगण शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड इथं आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये पोटविकार, बालरोग, दंतरोग, त्वचारोग, हाडांचे आजार आणि स्त्रीरोग तज्ज्ञ हे रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहे. नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं आहे. तसेच हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. हा भव्य कार्यक्रम श्री श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी उत्तराखंड यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुलजी सावे, पालकमंत्री नांदेड यांच्यासह संत महंत आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. तेव्हा या महाआरोग्य शिबिराचा कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. विनीत बालाजी माधवराव पाटील पांडागळे, माजी सभापती पंचायत समिती कंधार आणि समस्त गावकरी मंडळी शिराढोण तालुका कंधार जिल्हा नांदेड.
7: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
8: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
7: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
8: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा

0: तिना ऑपरेशन.
1: अहो मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: सुगम संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 8:30 होत आहेत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर 8:40 जागतिक पर्यटन दिनानिमित्त संबंधित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुवनंतपुरममध्ये. आता सविस्तर बातम्या. युद्ध संघर्षामुळे जागतिक सुरक्षा अस्थिर होत असून प्रगतीला धोका निर्माण होत आहे असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूनं रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल एपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार

उच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्र ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूयात असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही यावर्षीची संकल्पना आहे. त्यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉ मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉ मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनानं आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले. तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरला आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदरपाल सिंग तूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावन बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉन

मध्ये रौप्य पदक जिंकलं. तिलोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये ज्योशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत 39 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एसआयआरचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील 4 धाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. ऐकूया

ऐकूया जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी. सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, क्षितिजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला सतत नव्या वाटांकडे घेऊन जाते. नव्या ठिकाणांचा शोध घेणं, निसर्गात रमणं, वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणं आणि त्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करणं हा मानवी स्वभावाचा एक सुंदर भाग आहे. याच प्रवासाला जेव्हा आनंद, ज्ञान आणि नव्या जगाशी जोडणारा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण पर्यटन म्हणतो. एकेकाळी प्रवास म्हटलं की प्रामुख्याने एखादं तीर्थदर्शन किंवा धार्मिक स्थळांची भेट यांची ओढ असायची, पण जसजसा काळ बदलला या प्रवासाचा परीघ विस्तारत गेला. तीर्थाटनातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्याचा नव्हता, तर प्रवासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. आज पर्यटनात एखादं स्थळ पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या स्थळाला अनुभवणंही महत्वाचं ठरतं. तिथला निसर्ग, तिथली संस्कृती, तिथली एखादी विशिष्ट चव, स्थानिक माणसांशी झालेली एखादी सहज भेट, त्यांची जीवनशैली, या सगळ्यातून प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळतो. म्हणूनच प्रवास संपल्यानंतर सोबत राहतात अनेक अनमोल क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आठवणी. श्रोते हो, पर्यटनाच्या याच बदलत्या अर्थाचा, तीर्थाटनापासून अनुभव समृद्ध पर्यटनापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेऊया पर्यटन संचालक तेजश्री भावे यांच्याकडून.
1: नमस्कार. पर्यटन क्षेत्रात काही वर्ष काम करताना मला असं जाणवलं की पर्यटनाचं स्वरूप हे गेल्या काही वर्षात खूपच बदलत चाललंय. कारण पूर्वी प्रवास करणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देणं इतकंच मर्यादित असायचं. पण आज मात्र पर्यटकाला त्याच्यासोबत साहसी खेळ हवेत.

0: किंवा त्याला ट्रेकिंग आणि भटकंती करायची आहे, किंवा निसर्ग आणि तिथली स्थानिक संस्कृती बघायची आहे, विविध पदार्थांची असल चव चाखायची आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे अनुभव घ्यायचे. आणि हा जो बदल आहे तो लोकल टू ग्लोबल असाच झालेला दिसतोय. म्हणजे कोकणचा समुद्र, विदर्भातलं वन्यजीवन, महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांपासून ते काश्मीर, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतापर्यंत, आणि आता स्वित्झर्लंड, दुबई किंवा जपान आणि युरोप सारखी परदेशातील ठिकाणंही आज सहज आपल्या पर्यटनाच्या कक्षेत आलेली दिसतात. निश्चितच ह्याच्या मागे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वाटा आहे, कारण की कनेक्टिव्हिटी आहे, ऑनलाईन बुकिंग्स, मॅप्स किंवा रिव्ह्यूज, डिजिटल पेमेंट्स आणि AI या सगळ्यामुळे काय होतं की माहिती अगदी सहज उपलब्ध होते आणि आपला जो प्रवास आहे तो जास्त विश्वासार्ह होतो, सुरक्षित आणि सोयीस्कर सुद्धा होतो. अर्थात त्याच्यामुळे पर्यटकांच्या अपेक्षाही बदलल्यात. आता प्रत्येकालाच कसं होतं की आपल्या वेळ, बजेट किंवा आवडीनुसार प्रवासाचं नियोजन आणि आवश्यक सोयीसुविधा हव्या. मात्र माझं मत असं आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पर्यटनातला मानवी स्पर्श आहे तो नेहमीच महत्वाचा राहणार आहे. कारण शेवटी पर्यटकाच्या मनात हा एखाद्या ठिकाणचा फोटो लक्षात राहत नाही, तर लक्षात राहतो तो तिथे मिळालेला अनुभव आहे आणि तिथल्या सुंदर आठवणी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पर्यटनाचं जे भविष्य आहे ते तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी सोबतच त्याला लाभलेला जो मानवी स्पर्श आहे त्यावर जास्त अवलंबून आहे. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: श्रोते हो, पर्यटन म्हणजे केवळ एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग पाहणं किंवा काही काळासाठी घरापासून दूर जाणं एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप आता राहिलेलं नाहीये. बदलत्या काळाबरोबरच पर्यटन अधिक व्यापक, अनुभव केंद्री आणि माणसांना जोडणारं झालंय. निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहस, आरोग्य, खाद्य संस्कृती आणि वारसा अशा अनेकविध पैलूंशी पर्यटनांची नाळ आता जोडली गेलीय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा आणि अनुभव घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात रमायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक स्थळं आणि संस्कृती जवळून अनुभवायची असते, तर कुणाला साहस, अध्यात्म किंवा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. माणसाच्या या विविध आवडींनुसार पर्यटनाचं स्वरूपही विस्तारत गेलं आणि पर्यटनाचे अनेक प्रकार विकसित झाले. याच पर्यटनाच्या विविध प्रकारांविषयी बोलतायत तज्ज्ञ संयोगिता सासणे.
2: नमस्कार. पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे, डोंगर दऱ्या आणि नवीन संस्कृतींचा अनुभव. पण आज पर्यटनाची संकल्पना केवळ फिरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित झालेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन. डोंगर, जंगल, धबधबे, समुद्र किनारे आणि जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच स्थानिक कला, परंपरा, खाद्य संस्कृती आणि लोकजीवन जाणून घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. भारतातील अजिंठा वेरूळ लेणी, राजस्थानचे किल्ले पर्यटकांना भारताचा समृद्ध इतिहास सांगतात. आजच्या काळात साहसी पर्यटनालाही मोठी लोकप्रियता मिळत आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग यासारख्या उपक्रमांमधून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळत आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे हिमालयातील ट्रेकिंग, ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टिंग याला मोठी मागणी आहे. धार्मिक स्थळांना भेट देऊन श्रद्धा, अध्यात्म आणि त्या ठिकाणची धार्मिक सांस्कृतिक परंपरा अनुभवणे म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतातील वाराणसी, अमृतसर, तिरुपती तसेच कोकणातील गणपतीपुळे ही देखील त्याची उदाहरणे आहेत. निसर्ग आणि जैव विविधतेचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देणारे पर्यटन म्हणजे पर्यावरण पर्यटन. जंगल, वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि समुद्री परिसंस्था यांचा जबाबदारीने अनुभव घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण जीवन पद्धती, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन इतिहास, विज्ञान, कला, संस्कृती किंवा सामाजिक जीवन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवणं म्हणजे शैक्षणिक पर्यटन. विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे आणि वारसा स्थळांना दिलेल्या भेटी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेने पर्यटन आपल्याला फक्त नवीन ठिकाणी दाखवत नाही, ते आपल्याला नवीन माणसं भेटवतं, नवीन संस्कृती समजावून देतं आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी व्यापक करतं. प्रवास संपतो, पण प्रवासातून मिळालेला

0: अनुभव आणि ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.
1: श्रोते हो, 27 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. जागतिक पर्यटन दिनाच्या इतिहासाकडे पाहिलं तर 27 सप्टेंबर 1970 हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो. याच दिवशी मेक्सिको सिटी इथे जागतिक पर्यटन संघटनेच्या म्हणजेच WTOच्या संस्थापक नियमावलीचा स्वीकार करण्यात आला. पुढे हाच दिवस जागतिक पर्यटन दिनासाठी निवडण्यात आला. 1979 मध्ये स्पेनमध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना अधिकृतपणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. श्रोतेहो, जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशविदेशातल्या पर्यटनाचा विचार करता पर्यटनामुळे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही तर विविध संस्कृती, भाषा, परंपरा आणि जनमानसांना एकमेकांच्या जवळ आणण्याची संधी मिळते. केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या पर्यटन विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात, तसंच विविध सुविधा सुद्धा निर्माण करून दिल्या जातात. प्रत्येक राज्याचा पर्यटन विभाग त्या राज्याच्या पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
2: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग, गड किल्ले, समुद्र किनारे, वनसंपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटन केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मधील पर्यटन विभागाचा व्यापक आराखडा लक्षात घेता आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक पर्यटन, खासगी गुंतवणूक आणि जागतिक ब्रँडिंग या 5 विषयांवर भर देण्यात आलेला आहे. जगातील 8 प्रमुख पर्यटन थीम आणि 100 उपसर्किट माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रभावी वाहतूक जोडणी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. याचबरोबर महाअतिथी पोर्टल, महाराष्ट्र पर्यटन मोबाईल ॲप यासारख्या डिजिटल माध्यमांतून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती, ऑनलाईन बुकिंग, विविध पर्यटन सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवास नियोजन, बहुभाषिक मार्गदर्शन आणि पर्यटकांच्या गरजांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र पर्यटनाचा हा विकास पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या पुरताच मर्यादित नसावा आणि पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसाय आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका पर्यटन विभागाची आहे. पर्यटन मित्र, नमो प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटन तसेच महिला स्थानिक उद्योजकांना पर्यटनाशी जोडण्याच्या उपक्रमाचा हा सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. किनारी पर्यटन, जल पर्यटन, ग्रीन मोबिलिटी आणि इको ट्रेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे म्हणजेच पर्यटनाला चालना देणे असे असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, 2014 नंतर भारताच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा, हवाई संपर्क, रस्ते आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात आला. जागतिक पातळीवर भारताने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम आणि 150 अधिक देशांसाठी ई व्हिसा सुविधा सुरू केल्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठी मदत झाली. यामुळेच पर्यटनातून परकीय चलनाची कमाई सुद्धा चांगलीच वाढली. या पर्यटन क्रांतीमुळे देशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून स्थानिक व्यवसाय, हस्तकला, हॉटेल वाहतूक क्षेत्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. श्रोतेहो, ग्रामीण भागात राहूनही पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या

0: शिल्पा करकरे आता आपल्याला सांगतायत रोजगाराच्या संधींविषयी.
1: सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर यायचे ते सनसेट पॉइंट, हिल स्टेशन किंवा देवदर्शन. पण आता पर्यटनाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता जगभरात सगळीकडे या सगळ्याबरोबरच गड किल्ले, संस्कृती, निसर्ग, वन्य जीवन यासाठी लोक फिरायला लागली आहेत. आपला भारत तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहेच. आपल्याला मिळालेला समुद्र, किनारा, जंगले आणि आपला ऐतिहासिक वारसा, गड किल्ले या सोबत असलेली आपली अतिथी देवोभवी संस्कृती सगळ्यांना प्रचंड आकर्षित करीत आहे. आपल्याकडे या सगळ्याच्या निमित्ताने देश विदेशातील लोक अभ्यासाच्या निमित्ताने यायला लागली आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपल्याकडे खूपच रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून

0: घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून मदत करणे, ते प्रवासांसाठी गाड्या उपलब्ध करून देणे, इथपर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे इथल्या संस्कृतीची आठवण म्हणून लोकल फॉर व्होकल या तत्वावर आपल्या देशात बनलेल्या वस्तू म्हणा किंवा फूड प्रॉडक्ट्स ते आता नेऊ शकतात. यातूनही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी हे सगळे करायला अनुभवायला खूप कठीण होते, पण आता इंटरनेटमुळे जग एकदम जवळ आले आहे. आपण मनात आणले तर एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. नेटमुळे आपले कल्चर टुरिझम हे जागतिक स्तरावर गेलेले आहे. आता कोकणचेच उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याला मिळालेला मोठा समुद्र किनारा, त्यासोबत असणारे वन्यजीवन, जंगले, आपली कोकणातील संस्कृती, हे सगळं आत्तापर्यंत भारतात तर सगळ्यांना माहीत होतेच, पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे ते आता विदेशातही पोचले आहे, ज्यामुळे कोकणातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड प्रॉडक्ट, होमस्टे, टुरिस्ट गाईड यांचा उल्लेख नक्की करावा लागेल. आणि हो, हे सगळं इथल्या स्थानिक माणसांनी सुरू केलं आहे आणि काम करणारी माणसंही स्थानिकच आहेत. हां, आता नेटवर्क नव्हते तेव्हा लोक कशी काम करत होती, तर इंटरनेटच्या मायाजाळाच्या आधी माउथ पब्लिसिटीने सगळे एकमेकांना कनेक्टेड होते. एकमेकाला आम्ही इकडे गेलो होतो, छान होते, इकडनं हे आणलं, असे अनुभव सांगून टुरिझम चालले होते. पण नेटमुळे आता सगळेच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले अनुभव, अडचणी शेअर करतात आणि त्यावर मार्गही काढतात. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे सगळेजण आता आपल्या जमिनीशी नाळ जोडायला प्रवृत्त झाले आहेत. पण ह्याच इंटरनेटमुळे शहरात राहणाऱ्या लोकांना आता नेट नसेल अशा ठिकाणी येऊन राहावेसे वाटायला लागले आहे. नेटवर्क नाही, भरभरून असलेला निसर्ग, सात्विक साधे जेवण, राहायला स्वच्छ आणि आटोपशीर जागा असेल तर अशी ठिकाणं हल्ली लोक खूप पसंत करतात. ह्या सगळ्यामुळे आता खेडोपाडीही पर्यटन पोचलेले आहे आणि ह्याला आता उज्ज्वल भविष्यही आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास करून अधिकाधिक लोकांना इनक्रेडिबल इंडियाचा अनुभव घेता यावा यावर भर दिलेला आहे. आज डिजिटल माध्यमं, सोशल मीडिया आणि एआयच्या मदतीनं भारतातली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचताना दिसतायत. या तंत्रज्ञानामुळे स्थानिक पर्यटन, छोटे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते. म्हणूनच परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत भारताच्या पर्यटनाला जागतिक क्षितिजावर नवी ओळख देणं ही यंदाच्या पर्यटन दिनाची दिशा म्हणता येईल. श्रोते हो, यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना डिजिटल अजेंडा आणि एआयचा वापर याविषयीच आता ऐकूया पर्यटन संचालक श्रीवल्लभ साठे यांच्याकडून.
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड एआय टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे. हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच. पर्यटन क्षेत्रांची जाहिरात, तेथील सोयीसुविधांचा वापर आणि जाहिरात यासाठी एआय वापरले जात आहे आणि अगदी सामान्य पर्यटकही त्याचे फायदे घेताना आपण पाहतो. मात्र अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील वापराच्या काही तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि अधिक वास्तववादी माहितीचे प्रसारण करणे याविषयी आपण आग्रही भूमिका धरायला हवी. पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. याच संदर्भात अलीकडच्याच एका सहलीतून आलेला एक अनुभव येथे मांडावा असा वाटतो. आपल्या कोकणामध्येच कुडा नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध लेण्यांची एक संकुल आहेत. तर त्या कुडा लेण्यांमध्ये माहिती देण्यासाठी विशेषतः जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना लेण्यांची व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून तिथे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही यंत्रणा बसवली गेलेली आहे की जी यंत्रणा क्यू आर कोडच्या माध्यमातून लोक ऍक्सेस करू शकतात आणि लेण्यांविषयी माहिती मिळवू शकतात. तर हा एक चांगला पायंडा तेथे पाडलेला आपण पाहू शकतो. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा वापरून आणि एआयचा वापर करून प्रामुख्यानं जर आपण पर्यटन स्थळांच्या विषयी माहिती निर्माण करू शकलो आणि ती जगामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो तर तो एक चांगला परिपाठ निर्माण होईल आणि या निमित्तानं आपल्या पर्यटन स्थळांवरील व्यवसायाचं रिडिझाईन करता येईल असं सांगावं असं वाटतं. आणि ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान व्होकल फॉर लोकल अशी संकल्पना मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्या स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा पद्धतीचा वापर करणं, तंत्रज्ञान वापरणं

0: हे या दृष्टीनं औचित्याचं ठरतं. धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्गाची ओढ, संस्कृतीची श्रीमंती आणि अनुभवांची शिदोरी घेऊन पर्यटन आपल्याला जगाशी जोडतं. आणि म्हणूनच जग किंवा भारत पाहणं म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये, तर विश्वाला किंवा भारताला अनुभवणं आहे. याच सुंदर अनुभूतीसह आजच्या कार्यक्रमाचा इथेच समारोप करूया. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पर्यटनाची गगनभरारी. सहभाग होता तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं वंदना मुसळे यांचं. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: सितंबर शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
2: चित्रलोक कार्यक्रम में समय हो चला है एक अंतराल का.

एफएम बँड 101.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोत्यो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन इन गीतांवर आधारित कार्यक्रम फोन फरमाइश.

0: फोन फरमाईश या कार्यक्रमात आज श्रोत्यांशी संवाद साधत आहेत संचिता केळकर आणि दिनेश कवडे.
1: तांत्रिक सहाय्य संजय उंचेगावकर, हरमिंदर सिंग लिखारी आणि शेख शब्बीर.
0: तंत्र निर्देशन डोली बाबू
1: आणि सादर करते राहुल आत्राम.
0: चला तर श्रोते हो कार्यक्रमाची सुरुवात करूयात या फोनने. नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश.
2: मॅडम नमस्कार, नंदकिशोर शिंदे बोलतोय. फॉर्म पोस्ट उंचेगाव खुर्द तालुका हसगाव जिल्हा नांदेड.
0: सध्या काय करताय आपण?
2: मॅडम मी इंजिनियर आहे आणि जॉबला आहे सध्या पुण्याला. सध्या गणेशोत्सवानिमित्त घरी आलेलो आहे.
0: इंजिनियर म्हणजे कुठला ट्रेड केलेला आहे आपण?
2: माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं मॅडम. टोटल 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे माझा.
0: हो का? सध्या कुठल्या कंपनीत काम करताय मग?
2: मी सध्या एसीजी फार्म फार्मा म्हणून आहे. फार्मास्युटिकल साठी जे मशीन्स लागतात गोळ्याच्या पॅकिंगसाठी किंवा गोळ्या भरण्यासाठी वगैरे, पावडर भरण्यासाठी वगैरे, त्या मशीन आम्ही बनवतो इथे.
0: तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे मग तिथलं?
2: आमचं सगळी जनरल शिफ्ट असते सध्या आणि माझं डेव्हलपमेंट मध्ये आहे. डेव्हलपमेंट म्हणजे जरी कुठली नवीन एखादी मशीन आम्ही बाजारात लॉन्च करायची असेल तर ते आधी इथं बनवण्यासाठी जे पार्ट लागतात किंवा जे बनवायला लागतात ते आम्ही आमच्या इथे बनवतो.
0: बरोबर. आणि तुमचं शिक्षण इकडे झालेलं आहे का की पुण्यात झालेलं?
2: माझं शिक्षण सांगलीला झालेलं आहे, वसंतदादा कॉलेजला.
0: बरोबर. आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार?
2: हम साथ साथ ते पिक्चर मधलं धरती के रूप माँ बाप का जाता की पहचान.
0: तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात?
2: माझं असं काही नाही, मराठी गाणी शक्यतो मी जास्त प्रिफर करतो. कसं होतं मराठी पिक्चर मध्ये जे भावगीत आहेत एकापेक्षा एक सर असे यायला लागले आता.
0: ठीक आहे नंदकिशोरजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण बोलताय?
1: नमस्कार सर, नवीन वर्ष झालं. मी 2002 पासून मी आकाशवाणीमध्ये ऐकत होतो तुमचं.
0: वा वा वा. आणि फोन पहिल्यांदा लावलात?
1: हो, आता खूप पहिल्यांदाच नंबर लागला माझा.
0: बर, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून बोलताय सांगा.
1: मी गजानन बाबूराव श्री मुंगले, शिरूर ताजबंद आणि केश करतनालय, शिरूर ताजबंद इथे केश करतनालय दुखलं आहे बस स्टँडमध्ये.
0: वा वा वा. किती वर्षापासून करता तुम्ही?
1: मी 2001 पासून मी काम करत होतो. 2013 मला नोकरी लागली औरंगाबाद देवगिरी कॉलेज येथे.
0: मग तुम्ही दोन्हीकडे व्यवसाय सांभाळता आणि तिकडे नोकरी करता?
1: नाही, मी आता नोकरी करतो, आता लॅब असिस्टंट देवगिरी कॉलेज.
0: बरं बरं. तुम्ही आता केस जे करतनालय होतं ते बंद केलात का तुम्ही?
1: हा, ते पण काम करत होते मी शुरू ताजबंद इथे. वडील काम करत होते माझे.
0: बरं, आणि वडिलांसोबत तुम्ही मदत करायचा?
1: हा, मी पण काम करत होतो कटिंगचं. मला खूप आनंद वाटला, बरं गगनात मावना गेले माझा आनंद.
0: वा वा वा, चांगली गोष्ट आहे. आम्हालाही छान वाटते तुमच्याशी बोलून. कटिंग करणारे आणि तिथून तुम्ही एक जॉब लागला तुम्हाला लॅब असिस्टंट म्हणून, हा प्रवास कसा होता तुमचा?
1: खूप खडतर प्रवास होता सर. मी त्यावेळेस म्हणजे परीक्षेला वगैरे पैसे नव्हते. माझे बीए 12वी झाली, नंतर बीए केलं मी, नंतर एमए केलं.
0: म्हणजे बघा, तुम्ही शिक्षण चालू ठेवत तुम्ही वडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत पण करायचात?
1: मदत पण करत होतो मी.
0: बरोबर बरोबर.
1: खूप समाधान वाटत होतं असं व्यवसाय करत, खूप आनंदी. माझे स्वतःचे पैसे कमाई पुन्हा मन काम करणं आणि त्यातून जे समाधान वाटतं ना, खूप आनंद वाटत होतो मला.
0: नाही, खूप चांगली गोष्ट आहे. तुमचं लग्न झालं?
1: हो सर, लग्न झालं. एक मुलगा, एक मुलगी. बायकोचं नाव अनिता गजानन श्री मंगले, मुलाचं नाव सर्वज्ञ गजानन श्री मंगले, श्रीशा गजानन श्री मंगले.
0: बरं, कितवीला आहेत मुलं?
1: मुलगा तिसरीला आहे.
0: वा वा वा वा वा, छान, हुशार आहेत. तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
1: मला आहे ना देवता चित्रपटामधलं.
0: तुम्ही गाणं छान सुचवलात आणि आमच्याशी संवादही खूप छान साधलात, त्याबद्दल धन्यवाद. ऐकवत आहोत तुमच्या आवडीचं देवता या चित्रपटातील हे गीत. गजाननजी, तुम्ही कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकवत आहोत तुमच्या आवडीचं देवता या चित्रपटातील हे गीत.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश.
1: नमस्कार.
0: काय नाव आपलं?
1: देवराव वाघमारे.
0: कुठून बोलताय? आपण
1: पिंपळगाव महादेव.
0: आपण काय काम करता?
1: बाहेरपासून ते गोपत्तीच्या ऐकतो.
0: आणि ते काय विकत घेऊन का घरी बनवतात?
1: नाही, विकत घेतात, इंग्लिशला म्हणते.
0: तुमचा तोच व्यवसाय आहे का?
1: हा, म्हणजे आता हे 2 वर्ष झाले करायचं, पहिले नव्हतं.
0: असं आहे का? मग चांगली होते मिळकत तुम्हाला?
1: आपले रोजी रोजी निघते दुसऱ्याच्या कामाला जाण्यापेक्षा.
0: हा हा हा. त्याचे भाव कसे आहे मग सध्या?
1: खुर्ची टाकून बसतात. त्याचा भाव आहे बघा, 90 रुपये पाव, 80 रुपये पाव, 70 रुपये पाव.
0: बर.
1: हा, असं राहते. कोणी किलो भर घेत, कोणी 1/2 किलो घेते.
0: हो ना, हो ना, हो ना.
1: हा, असं आहे.
0: आणि घरचा म्हणजे पूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह होतो त्यावर?
1: नाही नाही नाही, आपण एकदाच राहतो. दुसरे पोरं बाकी काम करतात. लेकर
0: असं आहे का? आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार? त्यातलं कोणतं ऐकणार? खूपच सुंदर गीत आहे. देवरावजी, आज आपण कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं पत्थर के सनम.

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फरमाईश, कोण
0: नमस्कार
1: बोलताय?
0: सर, नमस्कार. उंचेगाव खुर्द तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथून तुकाराम शिंदे बोलतो सर.
1: काय करता सर?
0: मी सर आता 31 मे ला रिटायर झालो सर.
1: बर, कोणत्या डिपार्टमेंटला होतात?
0: मी ग्रामपंचायत कार्यालय उंचेगाव खुर्द इथं क्लार्क म्हणून होतो.
1: किती वर्षाची सर्व्हिस झाली तुमची?
0: सर 36 वर्ष.
1: रिटायर झालात, घरी करमत आहे?
0: आता सर करमत नाही, पण आता वेळ जात नाही, पण आता नातवंडामध्ये घालवायचा वेळ आपला.
1: त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे.
0: हो सर.
1: मग इतक्या वर्ष जेव्हा तुम्ही शासकीय नोकरीत होता तेव्हा सर्वसामान्यांसाठी वेळ देत होता, थोडं कुटुंबासाठी आता वेळ मिळतोय तुम्हाला?
0: हो. माझे नातू आहेत प्रियांशु तंत्रे आणि रिदांशु तंत्रे आणि वेदश्री शिंदे.
1: आता नातवाचा लाड तर तुम्ही करतच असाल, पण ते तुमचा लाड करतात की नाही?

0: करतात सर, करतात
1: हो ना. तुकारामजी, आता तुम्ही रिटायर झालात, तुम्हाला तुमच्या एवढ्या सर्व्हिस मधली एखादी गोष्ट आठवते?
0: मी खूप काही सहकार्य केलं सर लोकांना, म्हणजे विधवा बाळांना ते प्रमाणपत्र देणं, गोरगरिबाला मदत करणं, 8 नंबर देणं, मूर्ती प्रमाणपत्र देणं, असं खूप खूप सहकार्य केलं सर, म्हणजे निस्वार्थ सेवा केली लोकांची.
1: आणि त्या निस्वार्थ सेवेचं फळ आपल्याला निसर्ग कधी ना कधी देतोच. बर, तुकारामजी आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: तर मला शोले मधलं गाणं ऐकायचं आहे, ये दोस्त की हम नहीं तोडेंगे.
1: वा वा वा, तुमचा आवडता चित्रपट आहे?
0: हो सर, हो सर, हो सर.
1: बरं, तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं, कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीचं शोले या चित्रपटातील हे गीत.

0: हेलो नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाइश।
1: हॅलो, गोपाळ नाथकर बोलायलो, साडेगाव तालुका जिल्हा परभणी।
0: काय करताय सध्या? आपण
1: शेती करतो।
0: किती आहे शेती?
1: 5 एकरे।
0: आणि सध्या आपल्या भागात पिकं चांगली आहेत?
1: हो, सध्या आहेत चांगली, पण आता पाऊस नाही।
0: तेच ना, पावसाची कमतरता सर्वत्रच आहे।
1: हो ना, पाऊस नाहीच आता पडाय, काल थोडासा पडा, तिच्या आधी थोडा पडा।
0: आणि शेतीला मग पाण्याची

0: व्यवस्था कशी आहे?
1: पाण्याची व्यवस्था विहीर आहे, अडचणी काढतो ते आता शेतात.
0: विहिरीला आहे पुरेसं पाणी?
1: हो सध्या आहे. आता पुढे काय होते काय माहित, आता पाऊस पडत वाढा नाही विहिरीचं पाणी.
0: हो ना, ते तर आहे. आणि शेतीला काही जोड व्यवसाय वगैरे करतात?
1: नाही, दुसरं काही नाही, शेतीच आहे.
0: पूर्ण वेळ शेतीतच करतात?
1: हो हो.
0: आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार?
1: हा महिने विचार किया आहे, टायटल सॉन्ग.
0: ठीक आहे गोपाळजी, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद. ऐकूया आपल्या आवडीचं हा मैंने भी प्यार किया या चित्रपटातून हे गीत.

0: हॅलो, नमस्कार. आकाशवाणी नांदेड केंद्र कार्यक्रम फोन फॉर महेश, कोण बोलत आहे?
1: मी तालुका हिमतनगर जिल्हा नांदेड सोनारी फाटा इथून शेख सरदार बोलत आहे. दिनेश कवडे सर.
0: शेख जी, काय चालू आहे सध्या?
1: मी काय ना सर, दोन्ही डोळ्याने पण दिव्यांग आहे सर.
0: बर.
1: आणि आपले आकाशवाणीचे पूर्ण कार्यक्रम ऐकतो.
0: वा वा वा वा, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही काय करता सध्या?
1: आता काय नाही सर, आता किराणा दुकान चालू. तुम्ही दोन डोळ्यान पण दिव्यांग आहे मी.
0: बर बर बर बर बर बर.
1: आणि हे नोटा जे आहे ते आपल्या मोबाईल वरती एक डिव्हाइस आहे, त्याच्यावर नोटावरती तुम्ही कशी 10 ची नोट वरती तुम्ही.
0: वा वा. शेख जी, मला सांगा, आता हे नवीन जे टेक्निक आलेलं आहे, AI आलेला आहे, याचा तुम्हाला फायदा होतो का?
1: हो ना सर, बिलकुल. हे टेक्निकमुळे तर असं झालं की तर आता कोणी नोट दिले तर लगेच आपल्या मोबाईलवर डिव्हाइस राहते, ते डिव्हाइस आपण चालवलं की ते नोट वरती येते.
0: शेख जी, तुम्ही किती वर्षापासून किराणा दुकान चालवताय?
1: 4-5 वर्ष झाले असतील.
0: बरं बरं. आणि तुमचं लग्न वगैरे झालं की नाही शेख जी?
1: नाही, लग्न झालं नाही सर. आता लग्नासाठी पोरगी बघूत करूच लग्न.
0: बरं बरं. शेख जी, तुम्हाला आजच्या कार्यक्रमात कोणते गीत ऐकायचं आहे?
1: भर दे झोली मेरी या मोहम्मद कवाली.
0: वा वा, छान कवाली सुचवलात तुम्ही. धन्यवाद, तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. गाणंही तुम्ही खूप छान सुचवलात, कार्यक्रमात फोन केलात त्याबद्दल धन्यवाद. ऐकत आहोत तुमच्या आवडीची ही कवाली.

0: नमस्कार, कार्यक्रम फोन फरमाईश।
1: हॅलो मॅडम, माझी चिंता जाऊन बोलायले मी।
0: काय नाव आपलं?
1: प्रतिभा मल्हारी दुधमल।
0: प्रतिभाताई, आपण काय काम करतात?
1: मी शेतामध्ये करते मॅडम काम।
0: सध्या काम सुरू आहेत का? मग
1: आता हळद निघणं चालू, सोयाबीन मधलं गवत काढायचं।
0: बरं बरं, मजुरीने जातात ना?
1: आम्हाला 200 रुपये मिळते मॅडम।
0: असं आहे का?
1: 200 देतात, आणि गुत्त जर घेतलं तर मग जास्त पडते।
0: गुत्त्यामध्ये परवडते का? मग मजुरीने परवडतं तुम्हाला?
1: आम्हाला गुत्त्यातच परवडते मॅडम। कसं गुत्त्यामध्ये आपल्या मनावर असते, आपण कवा जाता कवा येता, असं म्हणलं की मग 1.5 लाख सोडतात, कोणी 2 वाजता सोडतात। हो, गुत्त घेतलं की आपल्या आपल्या मनावर जाता येते येता येते।
0: अच्छा प्रतिभाताई, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, कोणतं गाणं ऐकणार?
1: पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे।
0: ठीक आहे प्रतिभाताई, आज आपण कार्यक्रमात फोन केलात, धन्यवाद। ऐकूया आपल्या आवडीचं हे बुद्ध गीत।

0: हेलो नमस्कार, आकाशवाणी नांदेड़ केंद्र कार्यक्रम फोन फरमाइश, कौन बोलता है?
1: सर मी मोहम्मद जुबेर बोलतो सर, शिवाजीनगर नांदेड इथून. शिवाजीनगरला आपले खुताने कुरकुरे तुम्ही सर.
0: बर बर मोहम्मद जी, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला कोणते गीत ऐकायचं आहे?
1: अल्लाह अल्लाह तारीफ तेरी क्या सूरत तुने बनाई.
0: मोहम्मद जी, खूप छान कव्वाली तुम्ही सुचवलेला आहात कार्यक्रमात. तुमच्याशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. ऐकत आहोत तुमच्या आवडीची ही कव्वाली.

0: फोन फरमाईशी या कार्यक्रमात आज श्रोत्यांशी संवाद साधत होते संचिता केळकर आणि दिनेश कवडे.
1: तांत्रिक सहाय्य होतं संजय उंचेगावकर, हरमिंदर सिंग लिखारी आणि शेख शब्बीर यांचा.
0: कार्यक्रमासाठी तंत्र निर्देशन केलं होतं डोली बाबू यांनी.
1: आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल आत्राम.
0: फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
2: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
3: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
4: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
3: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
4: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
3: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
4: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
6: हे तर झटपट काम आहे.
5: कसं?
6: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
5: आणि बाकी चेंजेस?
6: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
5: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
7: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
8: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
9: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
8: झालं सगळं. झालं बजेट तयार?
9: हो.
8: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
9: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
8: आणखी
9: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी. आता जाग बाई.
10: RBI सांगते
7: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
11: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 10:55 होत आहेत. मन की बात, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर लगेच या संवादाचा मराठी अनुवाद आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला मन की बात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: केंद्रों से तथा संस्कृत भाषा में अनुवाद का प्रसारण आकाशवाणी दिल्ली के इंद्रप्रस्थ चैनल मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज और एफएम गोल्ड 100.1 मेगाहर्ट्ज पर अभी किया जाएगा। मन की बात के क्षेत्रीय भाषाओं का पुनः प्रसारण आज रात 8 बजे आकाशवाणी के संबद्ध प्रादेशिक केंद्रों से और अंग्रेजी अनुवाद का प्रसारण एफएम रेनबो 102.6 मेगाहर्ट्ज पर किया जाएगा।
1: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है। टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें। कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है। यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है। आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है।
0: ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया।
2: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत। ऐकूया तर मन की बात। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे। मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो। मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं। 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता। एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं। सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं। दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती। गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईक पासून ते ऑपरेशन सिंदूर पर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल। मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत। एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती। सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते। या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता। मित्रहो, याआधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं। वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची। आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत। मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते। मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे। या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत। मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल। देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे। 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे। सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे। तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत। उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली। माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं.

मानामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तर काशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे sesensus.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाहीये. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्वाचं आहे, कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे, ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHUचे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1,000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणून

म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्य मंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव, सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत, त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवावर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला
कोणत्या ना कोणत्या समुद्र

समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्रहो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता, मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळे हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जातंय. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190च्या वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. एनएसएसमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या

पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं, आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं, आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ऍस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजिंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजिंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगढमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे
देवगड कमासी गावातील सावित्री फुले

स्वयं सहायता गट, या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ओडीओपीच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला

उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि चैतन्यानं भारून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्याप्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे
थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही

0: अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000 अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 सुमारास भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोचवत रहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा मराठी अनुवाद आज रात्री 8 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 12:03 आणि 42 सेकंद झाले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोकणामध्ये अनेक लोककला जपल्या जातात, त्यामधलीच नमन ही एक लोककला. ही लोककलेची जुनी परंपरा आहे. गणपतीच्या नमनानी याला सुरुवात होते आणि त्यानंतर खेळे सादर केले जातात. पौराणिक, सामाजिक किंवा स्थानिक विषयावरती संवाद आणि अभिनय केला जातो. नमन हा कार्यक्रमाचा पारंपरिक प्रारंभ आणि खेळे हे त्यातलं मनोरंजनात्मक आणि अभिनय प्रधान सादरीकरण असतं. यातला नटवा म्हणजे साधारणपणे स्त्रीची भूमिका साकारणारा पुरुष कलाकार. नटवा ही केवळ विनोदी भूमिका नाही, तर कोकणच्या पारंपरिक लोकनाट्य परंपरेत

चा तो एक भाग आहे. नमनातील गण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलं जाणारं श्री गणेशाचं स्तवन. यामध्ये गणपतीची स्तुती करणारं गाणं, पद किंवा पारंपरिक नृत्य सादर केलं जातं. गवळण ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेमधली एक महत्वाची गायन नृत्य परंपरा आहे. तिचा संबंध मुख्यतः श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळामधलं जीवन यांच्याशी संबंधित असतो. वग म्हणजे एखादी कथा, प्रसंग किंवा आख्यान हे संवाद, अभिनय, गाणी, नृत्य यांच्या माध्यमातून सादर केले जातात. एखादी पौराणिक किंवा सामाजिक कथा घेऊन रंगमंचावरती सादर केला जातो तो वग. आणि यामधलं एक महत्वाचं पात्र म्हणजे रावण. नमनखेळ्यामधलं हे एक पारंपरिक पात्र. ते साकारताना कलाकार रावणाचा वेश करून त्याचं व्यक्तिमत्व, संवाद आणि अभिनय सादर करतो. त्याची भव्य वेशभूषा, मुकुट हे त्याचं विशेष आकर्षण असतं. मैत्रिणींनो, पूर्वीपासून नमन हे फक्त पुरुष वर्ग करत होते. आज आपण म्हणतो की महिला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे नमन या लोककलेमध्ये महिलांनी सुद्धा आपला ठसा उमटवलाय. कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामधलं पहिलं महिलांचं नमन आहे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचं. आणि हे नमन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. नमन दिग्दर्शन आहे साईनाथ नागवेकर यांचं, लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण. यांना साथ संगत अशी आहे ढोलकी साथ पार्थेस आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलंय परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार आहेत समीधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील.

0: प्रणाम भोलेनाथ. माझा असा प्रश्न आहे की संपूर्ण विश्वाचे आपण महादेव आहात. संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला वंदन करते. कित्येक मानवानी आणि दानवानी सुद्धा आपले संसार सोडून तुमची तपश्चर्या करणे पसंत केले आहे. मग मी विचारते, आपण एक वेळ तपश्चर्याला बसलात मग तुम्हाला माझी सुद्धा आठवण होत नाही. मग असा कोण देव आहे जो तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे?
1: देवी पार्वती, या विश्वाचा जरी मी महादेव असलो तरी माझ्यापेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे, त्याची मी रात्रंदिन स्मरण करीत असतो.
0: महादेव, मग त्या देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी.
1: देवी पार्वती, एवढ्याच जर आपलं हट्ट असेल तर त्यांचे नाव मी आपणाला सांगतो. या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देव देवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो.
0: तातश्री, ठीक आहे, मग मी हा प्रश्न तातश्रीनाथ लावून विचार.
2: देवी पार्वती, तू तर आदिमाया शक्ती आहेस, या विश्वाची जननी आहेस, मग हे ब्रह्म सत्य आमच्याकडून काढून का घेत आहेस?
0: तातश्री, हे ब्रह्मसत्य तुमच्याकडून काढून जनकल्याणासाठी उपयोगी लावणार आहे. सांगा, तुमच्या पक्ष या विश्वाचा देव कोण आहे?
3: स्वामी, पार्वती दीदीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. सत्य काय आम्हाला कळायला हवे.
2: देवी सरस्वती, आपण पण आपल्या दीदीच्या बाजूने गेलात मग उत्तर देणं बंधनकारक आहे. सांगतो, ऐका. या विश्वात सगळीकडे अंधार होता. आकाश, पाताळ, पृथ्वी, स्वर्ग असं काहीही नव्हतं. मग ते स्वतः निर्माण झाले. सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्या पाण्यामध्ये कित्येक युगे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या नाभी कमळातून माझा जन्म झाला. मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला, पण मला ते काम कठीण वाटले. म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले. त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला. ते पुढे माझे मानस पुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व जग निर्माण झाले. जमीन झाली,

0: आता सूर्य, हवा, पाणी सर्व काही निर्माण झाले आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो त्यांचे नाव आहे नारायण।
1: नारायण तातश्री, मग हे नारायण कुठे आहेत? मला त्यांची भेट करून द्या।
0: देवी पार्वती, अशी बावरून जाऊ नकोस, तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय।
1: देवाधिदेव विष्णुदेव, मला क्षमा करा, या विश्वातले आपण अधिपती आहात, मी तुम्हाला अनन्य शरण आले आहे।
2: देवी पार्वती, आपण एक सर्वसामान्य स्त्री नसून प्रत्यक्षात आदिमाया आदिशक्ती आहात। आपली सर्व रूपे दैत्यांनी पाहिली आहेत। तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात। जी कामे अम्मा देवांना जमली नाही ती आपण केली आहात। महिषासूर सारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुंड्या तोडून गळ्यात माळ घालणारे आपण एक असामान्य स्त्री आहात।
1: भगवान विष्णुदेव, माझी एकच शंका पूर्ण करा। आपणही शेषशाहीवर अनेक युगे तपश्चर्या करता, मग या विश्वातले आपण देव आहात, तरी तुम्ही कोणाची भक्ती करता हे मला सांगा।
3: स्वामी, पार्वती दिदींनी विचारलेलं बरोबर आहे। आपण तिन्ही देव ध्यानस्थ झालात, कित्येक वर्ष जातात, तरी सत्य काय आहे ते सांगा। स्वामी, माझी सुद्धा तुम्हाला हीच विनंती आहे।
2: ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर त्याचे निरसन मी करतो। देवी पार्वती, मी ज्या ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे तो देव निर्गुण निराकार आहे। त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणीही त्याला भिजवत नाही, अग्निही स्पर्श करत नाही। तो सर्व व्यापी आहे, चराचरामध्ये भरून उरला आहे, सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही। सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल, अशा ईश्वराची मी आराधना करतो।
1: भगवान विष्णुदेव, त्या निर्गुण निराकार ईश्वराची मला ओळख करून द्या।
2: देवी, हाच देव म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि ह्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा करतो।
4: नारायण नारायण।
5: अरे, हा तर मुनिवर्य नारद मुनींचा आवाज आहे। मुनिवर्य इंद्रपुरीत येत आहेत। रंभा, उर्वशी, तुम्ही आपल्या रंगमहालात जा।
6: देवाधिदेव इंद्रदेव, माझा तुम्हाला प्रणाम आहे।
5: मुनिवर्य, कसं काय येणं केलात? काय वर्तमान आहे?
6: इंद्रदेव, फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे।
5: आनंदाची बातमी?
6: हो हो, आनंदाची बातमी।
5: सांगा सांगा लवकर।
6: नारायण नारायण। इंद्रदेव, भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे। भगवान शंकर देव आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला ब्रह्म सत्य काय आहे ते उघड सांगणार आहेत, जे तुम्हा स्वर्गातील देवांनाही ठाऊक नाही आहे। ते माता पार्वती प्रत्यक्ष ऐकणार आहेत। येतो मी।
4: नारायण नारायण।
5: गुरुवर्य, जे स्वर्गात व्हायला हवे आहे ते या भूतलावर घडणार आहे। या विश्वाचा दाता कोण आहे चक्करच आज नाव समजणार आहे, आणि हेच जगातील ब्रह्म सत्य आहे। गुरुवर्या, याच्यावरती उपाय कोणता आहे?

0: प्रणाम भोलेनाथ।
1: भस्मासुरा, नेहमी मी सांगितलेले काम तू वेळेत पार पाडतोस, मग आज तुला भस्म आणायला एवढा उशीर का बरं?
0: भोलेनाथ, पुण्यवान माणसाचा भस्म मिळवणे फार कठीण झाले आहे, त्यामुळे तुम्ही मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचा जळून भस्म व्हायला पाहिजे, नंतर तुम्हाला भस्म आणून देण्यास मला मुळीच वेळ लागणार नाही।
1: ठीक आहे भस्मासुरा, मी तुला असा वर देतो, आजपासून ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा जळून भस्म होईल। तथास्तु तथास्तु तथास्तु।
0: अरे भोळ्या शंकरा, तू किती भोळा आहेस, तू तर मला वर देऊन फसला आहेस। आता बघ, आता मी कोणाचाही जाळून भस्म करू शकतो। देव हो।

0: नारायण नारायण नारायण। भस्मासुरा, तू तर फार मोठा भाग्यवान आहेस। तुला शंकर देवाने असा वर दिला आहे की तू आजपासून कोणाचाही भस्म करू शकतोस।
1: नारद मुनी, मग तुमचाच जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण नारायण, थांब थांब भस्मासुरा, माझा भस्म करण्यापेक्षा ब्रह्मदेव, विष्णुदेव, शंकरदेव यांचा भस्म कर, तरच तू त्रिभुवनात प्रसिद्ध होशील। येतो मी।
1: ठीक आहे नारदा, आता जाऊन त्या तिन्ही देवांचा जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण।

0: नमः।
1: देवी पार्वती, तुझ्या तपश्चर्येला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। मी तुला असा पहिला वर देतो की मी एका नारेचे रूप धारण करून भस्मासुराचा वध करीन व तिन्ही देवांना मुक्त करीन। आणि माते, मी तुला दुसरा वर असा देतो की श्री गणेश या नावाने मी तुझ्या पोटी जन्म घेईन। तथा असतु।
0: अय्या, आपण कोण? आपण किती सुंदर दिसता।
2: सुंदरी, कोण आहेस तू? तुझे हे लावण्य रूप पाहून मी अगदी मोहित झालो आहे।
0: मी मोहिनी, स्वर्गातून पृथ्वीवर फिरायला आले आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या प्रेमातच पडली आहे।
2: मग ये, अशी माझ्या मिठी मध्ये ये।
0: हो हो, थांबा, माझी एक अट आहे।
2: अट कोणती?
0: जसं मी नृत्य करेन तसं नृत्य तुम्हीही केलं पाहिजे।
2: एवढंच ना? ठीक आहे।
3: जरा

0: अगं अगं पोरीनो थांबा थांबा,
1: काय झालं राधे?
0: अगं आपण साऱ्या जणी नटून थटून मथुरेच्या बाजाराला निघालो खऱ्या, पण आपल्यापैकी मथुरेचा रस्ता कोणाला माहित आहे का?
1: नाही ग राधे.
0: मग आता काय करायचं?
1: राधे, चंद्राच्या शेजारी एक मावशी राहते बघ, तिला हाक मार बघू.
0: अगं चंद्रा, मग मार बघू तू हाक.
2: मी काय तिला हाक मारणार नाही बघ, माझं आणि तिचं कालच भांडण झालंय.
0: बाई बाई ठीक आहे, आपण असं करूया, आपण साऱ्या जणी मिळून मावशीला हाक मारूया.
1: हो चालेल.
0: मावशी,
3: अगे मावशी,
0: मावशी,
3: अगे मावशी,
4: अगं आले ग, आले पोरीनो.

0: अगं मावशी, आम्ही साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खऱ्या, पण आमच्यापैकी मथुरेचा रस्ता कोणालाच माहित नाही, म्हणूनच तुला हाक मारली ग।
1: अगं एवढ्या नटून ठटून निघाल्यात खरं, तुम्हाला रस्ता माहिती नाही होय? अगं पण ती मंदा आहे ना, तिला माहिती आहे मथुरेचा रस्ता। अगं आम्हाला माहित असतं तर तुला हाक नसती मारली, काल चांगली भांडत होतीस नव्हे रस्ता माहिती आहे म्हणून।
2: तू पण भांडतच होतीस की?
0: अगं अगं ठीक आहे थांबा थांबा। अगं मावशी तुला माहित आहे ना रस्ता, मग सांग ना तू।
1: ठीक आहे पण तिला सांगून ठेव, काही बोलायचं नाही म्हणून।
0: बरं ठीक आहे
2: राधे, तिला पण सांग।
0: अगं हो ग हो।
1: बरं ठीक आहे निघूया मग। अगं पण मी काय म्हणते, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का?
0: काय?
1: तुम्ही एवढे पायात मळवलेवान पैंजण घातलात, कपाळाला टिकली लावलाय, पण त्या पैंजणाची किंमत किती आहे आणि टिकलीची किंमत किती आहे? पैंजण जरी चांदीच असला तरी तो पायात घालतात, आणि कुंकू जरी

0: साधं असलं तरी ते कपाळी लावतात हे नेहमी लक्षात ठेवा पोरीनं.
1: हो ग हो मावशी.
0: चला आता निघूया. चला मग निघूया ना आता.
1: अगं अगं मावशी आलीस ना तर एक संदेश तरी दे.
0: असं म्हणतेस. बरं ठीक आहे ऐका. हा सावली सर्वांनाच हवी आहे पण झाडं लावावी असं कोणालाच वाटत नाही. अन्न सर्वांनाच हवंय पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही. सून सर्वांनाच हवीय. सून सर्वांनाच हवे पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. असं कोणालाच वाटत नाही.

0: शतयुगात महाविष्णु, त्रेतायुगात श्री प्रभु रामचंद्र, द्वापर युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दन काळ, वासुदेव देवकीच्या पोटी श्री कृष्ण नावाने प्रकट झालो आहे। कंस मामाने मला मारण्यासाठी माझ्या माता पित्यांना बंदिस्त केले व माझ्या सहा भावांची हत्या केली। एवढेच नव्हे, मी मथुरेतून नंदागरी पोहोचलो, त्यामुळे त्याने क्रोधित होऊन गोकुळातील हजारो नवजात बालकांना ठार केले। मला मारण्यासाठी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी, पुतना मावशी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही। कंस मामा, लक्षात ठेव, तुझा पापांचा घडा भरला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे। तुझ्यासारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदनवन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे। अरे हो, 16108 गवळणी थाट माट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझ्या सोबतच्या पेंड्या आणि सुदामा यांना सांगितलं पाहिजे। चला तर त्यांना आपण हाक मारून पाहूया। अरे पेंड्या, अरे सुदामा,
1: आलू आलू आलू देवानो।

0: सर्वांच्या चरणी नमस्कार आशीर्वाद आहे। पेंड्या सुदामा 16108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे।
1: कृपया वंदा देवानु त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो।
0: बर येतो मी।
2: अरे सुदाम्या, ती किसन देवानी आपणा कामगिरी सांगितली आहे खरी, त्या गवळणींचा रस्तो अडवायची कोणी माका। अरे दोघांका जमत काय रे?
3: अरे माका काय जमायचा नाही।
2: तसा तुका काय जमत नाहीच म्हणा, तरी आपला मी तुका इच्छारले। मग आपण असा करूया, तुझ्या बाजूक तो राहता तो कोणतो गुरा राखता ब?
3: अरे तो वाकड्या।
2: वाकड्या काय हाक मारते का?
3: अरे माझो काय आवाज चांगलो नाही, तू सांग।
2: अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बोमटत असतो तुझा आवाज नाही, मार हाकते का?
3: अरे तू सांग।

0: प्रेमाने जरा
1: घे जरा प्रेमाने
0: बर प्रेमाने एक मारतोय अरे अरे असो कसो अजून जरा जोरात हाक मार
1: बर ठीक आहे घे
0: वाकड्या वाकड्या वाकड्या वाकड्या वा
1: किशोर देवाने सांगितलेली कामगिरी सांगून टाक बरं
0: हा तुमची 16 सहस्र 108 गवळणींचा मेळा
1: हा
0: ताटमाट करून
1: हा
0: मथुरेच्या बाजारी चालल्या आहे
1: हा मग
0: त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी
1: हा
0: श्रीकृष्ण देवाने आपल्या दिव्यांवरती सोपवली आहे
1: हा तिच्या एवलत ना आत्ता चालून जातो
2: चकलून टाक
3: पेन द्या सुदामा मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का
1: हा देवानो तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली
3: बरं तुम्ही असं करा तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा
0: तशी आपली आज्ञा देऊ
3: थांब राधे
4: आपण कोण
3: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात
4: श्रीकृष्ण भगवान असे असतात का
3: मग राधे कसे असतात
4: पायी पद्म बेंबी हिरा मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात
3: राधे ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळी रूप धारण करावी लागतात
4: सांगा तुमचा जन्म कुणा
3: बरं ऐक तर

0: अगं सख्यांनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत, आपण यांना शरण गेले पाहिजे.
1: आशीर्वाद आहे.
0: कृष्णाने माझी झोप उडवली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त तोच दिसत आहे. पण लक्षात ठेव, तुझा सर्वनाश माझ्या हातात आहे आणि हा मथुरेचा राजा कधीही गप्प बसणार नाही. अक्रू, आत्ताच्या आत्ता जा आणि श्रीकृष्णाला माझ्या समोर उभा कर.
1: मामांच्या चरणी नमस्कार असो.
0: धिक्कार असो. अरे कृष्णा, तू तर वाघाच्या गुहेत आला आहेस. आता तू जिवंत जाणार नाहीस. तुझा मृत्यू अटळ आहे.
1: मामा, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. तू एक एक करून माझ्या सावांची हत्या केली आहे. तू अटळ आहेस. असेल हिम्मत तर हो युद्धास तयार.
0: हो.

सविता चव्हाण, ढोलकी वादक पार्थेज आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलं होतं परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार होत्या समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील. निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्णिमा साठे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रीकृष्ण राऊत यांची गझल आपण ऐकली. संगीतकार आणि गायक दिनेश अर्जुना. दुपारचं एक वाजतोय, थोड्याच वेळात
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा एक वाजतोय. आकाशवाणी मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: त्यांनी केला. आत्ताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचं धोरण अवलंबत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: साथियों, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था, समय बीतने का इंतजार किया जाता था. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं.
0: यावर्षी अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं आणि त्यात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी वेळ काढायचं आवाहन त्यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात हे काम सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या सहभागाची उदाहरणं त्यांनी मांडली. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागातही हे काम सुरू असल्याचं ते म्हणाले. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं. सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनर्उभारणीबद्दल त्यांनी सांगितलं. भारतीय लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिराच्या माध्यमातून करत नाहीत, या उपासनेत प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा असते असं ते म्हणाले. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरणही त्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्र्यांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. स्वच्छता हीच महात्मा गांधी यांना सर्वात सुंदर श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. 100 आठवड्यांच्या या मोहिमेत माय भारतचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी तसंच शाळा महाविद्यालयं सहभागी झाली असून युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून हा संदेश पुढे नेल्याचं त्यांनी सांगितलं. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं ते म्हणाले. विविध राज्यातल्या पोषण महा उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतायत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
2: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी, विशेषतः युवकांसाठी, मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभ

0: सह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे. ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे, असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली आहे. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील, असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला, तर केपटाऊनजवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या दोन प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी से हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर दुपारचे 1:40:30 होत आहेत. ऐकूयात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 336 गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश, गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम आणि साखर कारखान्याच्या गाळपाची 15 ऑक्टोबरला सुरुवात. यासह ऐकूया सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र शासनाच्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातार, वाई, कोरेगाव या तालुक्यातील 336 गावांचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात झाला आहे. यामुळे या गावच्या क्षेत्रात खाणकाम, वाळू उपसा, औष्णिक वीज प्रकल्प, प्रदूषणकारी उद्योग तसंच मोठ्या बांधकामांवर बंदी आली आहे. या निर्णयामुळे जागतिक वारसास्थळाच्या यादीतील कास पठार, कोयना जलाशयासह परिसरातील वनसंपदेचं रक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर स्थानिक नागरिकांचं विस्थापन, शेती तसंच पारंपरिक रोजगाराला पूर्ण संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक

0: नेमणूक करण्यात येणार आहे. यानुसार सातारा जिल्ह्यात 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार असून निवडीनंतर त्यांना कामासाठीचा 2 वर्ष कालावधी मिळणार आहे. यासाठी त्यांना महिन्याला 1.5 हजार इतकं मानधन देण्यात येणार आहे. निवड करताना 33% महिलांना संधी देण्यात येणार आहे. यानुसार सातारा, कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, फलटण, माण तालुक्यात प्रत्येकी 48, वाई तालुक्यात 36, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात प्रत्येकी 24 जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कृषीमित्र कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या दुवा म्हणून काम करतील. सातारा शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. घराघरातल्या तसंच मानाच्या गणपतींना वाजत गाजत निरोप दिला. विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वर मंदिराचा संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदिराच्या संवर्धन आराखड्यास शासनानं मंजुरी दिली असून यासाठी सुमारे 37 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. सरकारनं राज्यातील 9 प्राचीन मंदिरांच्या जतन तसंच संवर्धनासाठीचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात उत्तेश्वर मंदिराचा समावेश आहे. सभामंडप, नगरखाना, दगडी पायऱ्या यासह इतर कामं या ठिकाणी करण्यात येणार असून कामादरम्यान सिमेंट ऐवजी चुना, गुळ आणि बेलफळाच्या मदतीनं तयार केलेल्या रसायनाचा वापर करण्यात येणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यानुसार निवडणुकीसाठी 2019 मतदारांची नोंदणी झाली असून या बँकेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. ती ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षानं राजकीय समीकरणं आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारांना 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गाळपाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठीची सर्व तयारी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत आहे. जिल्ह्यात 17 कारखाने असून त्यापैकी 9 खासगी तर 8 सहकारी आहेत. गेल्या हंगामात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी सर्वाधिक ऊस गाळप करत उच्चांकी साखरेची निर्मिती केली होती. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकं वाया गेली असून त्याचा परिणाम 70% उत्पन्नावर होणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लागू असून जिल्ह्यातील 1,632 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्याची शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम 66,86,521 इतकी होते. त्याअंतर्गत 33,559.71 हेक्टर क्षेत्रासाठी विमा लागू झाला आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवाद विरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी

0: नशिली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प कला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाल युवकांनी प्रचारगीत घोषवाक्य लखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नख्याचं तम्हणाल नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅन विषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी विशेषतः युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. तीन निवडणूक

वृत्तांमधल्या एक वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुअनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्यपदकं मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

कुछ तेरा ना मेरा, कुछ तेरा ना मेरा मुसाफिर।

0: लाईफ विथ नो एक्सक्युजेस अँड ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट. खरंच चिंता न करता फिरणं हे खरंच एक ब्लेसिंग असतं. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदम वेगळ्या विषयाने केली आहे, तरीही हा विषय अगदी दिलके करीब आहे. आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, आणि याच निमित्ताने आपल्यासोबत आहे रत्नागिरीतलीच एक कंपनी जिने 25 वर्ष अविरत सेवा दिली आणि ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट हे वाक्य शतशः पूर्ण केलेलं आहे अशी कंपनी म्हणजेच अमृता ट्रॅव्हल्स. आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर सौ अमृता करंदीकर मॅडम आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. या दोघांसोबतही आपण आज गप्पा मारणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचाच दिलके करीब असा विषय म्हणजे पर्यटन, भटकंती, ट्रिप्स याबद्दल मनमुराद गप्पा ऐकणार आहोत. कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघांचंही अमृता मॅम आणि श्रीकृष्ण आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. 2000 साली सुरू झालेली ही कंपनी आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या प्रवासाबद्दल सर्वप्रथम अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. आणि 2000 साली सुरू झालेला हा प्रवास ते 2026 पर्यंत येऊन आता ठेपलेला आहे, तर एकंदरीत हा प्रवास कसा होता अमृता मॅम?
1: नमस्कार. 2000 ते 2025 खूप एक मोठा पल्ला आहे 25 वर्षाचा. गेल्याच वर्षी 14 डिसेंबर 2025 आमचा 25 वर्ष पूर्ण झाली आणि 26व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर पर्यटन हा व्यवसाय आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला रत्नागिरीतून सहल घेऊन जाणारे फार कमी होते, जवळजवळ नव्हतेच म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळात एकतर सगळ्याच प्रोसिजर खूप अवघड असायच्या, कारण आताचा डिजिटल लाईफ आणि त्यावेळेचं प्रत्येक कामाला, आता आपण जे कामं 5 मिनिटात करतो त्यावेळी आम्हाला अख्खा दिवस लागायचा प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे एखादा अमाऊंट जर का आम्हाला पाठवायची असेल तर तो डीडी बनवा, तो कुरिअर करा, त्याच्यानंतर तिकडे मिळणार, एवढी मोठी प्रोसिजर असायची. आता एका सेकंदात आपण ते पाठवू शकतो. त्यामुळे हा आम्हाला खूप एक सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा खूप मोठा पल्ला आहे आणि खूप बदल आम्ही ह्यात पाहायला मिळाले आम्हाला.
0: नक्कीच एक आवड म्हणून तुम्ही हा निर्माण केलात, सुरू केलात हा, पण आता एका छोट्याशा रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा मुलगा श्रीहरी दादा आणि श्रीकृष्ण हे दोघंही पुढची पिढी सांभाळत आहेत. श्रीकृष्ण, लहानपणापासून गम्मत जम्मत म्हणून तू हे सगळं बघत आलायस, या वातावरणात वाढलायस, पण जेव्हा प्रोफेशनली या ह्याच्यात उतरलास तेव्हा आत्ताच्या युगामध्ये टुरिझमकडे तू कसा बघतोस आणि एस्पेशली विचारायचं झालं तर रत्नागिरीतलं पर्यटन याबद्दल काय सांगशील?
2: रत्नागिरीतलं पर्यटन असं आहे की जेव्हा काकू बोलली त्याप्रमाणे त्यांनी 2000 ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या गोष्टी तेवढा नव्हता जेवढा आता आहे, पण गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे प्रकरण एवढं वाढलेलं आहे की लोकांना घर बसल्या तुम्हाला रत्नागिरीतल्या त्याचप्रमाणे बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास बघायला मिळतो, फोटो बघायला मिळतात, ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला एक डोक्यात कन्सेप्ट तयार होते की नाही आम्हाला जायचंय आणि हे बघायचंय, त्यामुळे बाहेरून पर्यटन रत्नागिरी जास्त यायला लागलेत. नाहीतर पूर्वी जसं असायचं की रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे पर्यटन स्थळ एकच होतं, लोक मुंबईत हा रत्नागिरीत लोक यायची, मुंबई पुणे गोवा कुठून यायची, गणपतीपुळे बघायची आणि निघून जायची. पण आता असं झालंय की लोक गणपतीपुळेला अलीकडे जयविनायकला जातात, प्राचीन कोकणला जातात, नंतर रत्नागिरीतून निरनिराळे बीच बघतात, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आणि हे सोशल मीडियाचं जोपर्यंत चालत राहणार आहे तसं तसं हा पर्यटनाचा जो काही काम आहे ते अजून वाढत जाणार आहे आणि त्या सोशल मीडियामुळे अजून

0: परिणाम आपला चांगला होणार आहे आणि ह्याचा परिणाम फक्त रत्नागिरी नाही तर पूर्ण भारतभर पडणार आहे.
1: नक्कीच अमृता मॅडम, आपली कंपनी बाहेर टूर्स अरेंज करतेच, पण त्याचबरोबर कुणाला आपल्या कोकणाकडे यायचं असेल आणि कोकणातली पर्यटन स्थळं जर न्यायची असतील, बघायची असतील, तर तुमच्या पॅकेजमध्ये कोकण ट्रीपमध्ये काय काय आहे?
2: जसं कृष्णाने म्हणलं त्याप्रमाणे पूर्वी फक्त गणपतीपुळे एकच हायलाइट होतं. आता कसं झालंय, आता रत्नागिरीत एकतर चांगल्या प्रतीची हॉटेल्स, चांगल्या प्रतीचं ट्रान्सपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीतल्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित माहिती देणारे गाईड हे सगळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत जे येतात पर्यटक, आता तर भरपूर बाहेर राज्यातनं पण येतात, तर एकदा ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला किंवा याला उतरले की त्यांची आपण संपूर्ण चोख व्यवस्था ठेवतो. त्यांना पिकअप करणं, संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यटन घडवणं, त्यांचं त्यांची राहण्याची सोय आणि खास आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण अरेंज करून देतो आपण त्यांना आणि त्यांच्या आवडी नुसार त्यांना फिरण्याची सगळी सुविधा करून देतो. दोन्ही आता कोकणात आलं म्हणल्यानंतर ह्या गोष्टी फिश खाण्यासाठीच म्हणून कोकणात येणारी सुद्धा एक आहे वर्ग आहे.
1: त्याचबरोबर पुरणपोळी, उकडीचे मोदक,
2: उकडीचे मोदक हे तर पाहिजे. तर आपण दोन्ही प्रकारचं त्यांना प्रोव्हाइड करून देतो आणि ते आपल्याला प्रोव्हाइड करणारी आता सुविधा पण खूप झालेली आहे कोकणात आणि खूप छान छान पद्धतीनं आपल्याला हे मिळतं सगळं हल्ली आणि सहजगत्या मिळतं. असं नाही की बाबा लांब कुठेतरी आणून देणार वगैरे, सहजगत्या आपल्याला सगळं उपलब्ध होतं आणि आलेल्या पर्यटकांना मनमुराद सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. मग ते फूड असू दे किंवा साईटसींगची ठिकाणं असू देत, सगळं आनंद घेता येतो. किमान 3 ते 4 दिवस रत्नागिरी बघायला लागते आलेल्यांना. त्यात आपण बीचेस आणि सगळ्या गोष्टी दाखवतो.
1: म्हणजे जशी आवड आहे, काही इतिहासाची आवड असेल तर त्याप्रकारे
2: त्यांना, त्यांच्यासाठी मग आपण कराटेश्वर आहे. आता नवीनच आपल्याला कातळ शिल्प हे हल्ली खूप प्रसिद्ध झालेले आहे रत्नागिरीतले आणि त्याला बघायला येण्याची लोकांची संख्या पण वाढलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी रत्नागिरीत आहेत ज्या ऐतिहासिक पण आहेत आणि हल्ली लोकांना त्या बघायला आवडतात. लांबून लांबून लोक येऊन मुद्दाम ही ठिकाणं बघतात.
1: नक्कीच श्रीकृष्ण, तू ऑनफिल्ड काम करतोस, ट्रीपला घेऊन जातोस, त्यांच्याबरोबर असतोस, तर रत्नागिरी म्हणा, महाराष्ट्र किंवा भारत आणि भारताबाहेरही तुमची कंपनी काम करते, तर इथे जातानाची एक काही फेमस पर्यटन स्थळ की जी बघायलाच हवीत अशी काही तुझ्या हँडपिक मधली असतील तर सांग ना.
0: ओके, आता भारताचा तुम्ही विचार केला तर भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की जे बघू नये असं वाटतं, प्रत्येक ठिकाणी बघावं असं वाटतं. आता तुम्ही साधारण गुजरातला गेलात तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे की जो खूप मोठा स्टॅच्यू आहे तो बघायला आवडतो, कारण का तो स्टॅच्यू नुसता मातीने न बनता तो निर्णय धातूंनी बनलेला आहे. तसंच तुम्ही वर जर लेह साईडला गेलात तर लेहला तुम्हाला गेल्यानंतर तिथले जवान कसं काम करतात आणि काय काम करतात आणि त्यांच्यामुळे आपण आज भारतामध्ये किंवा रत्नाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये, भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण आरामात जीवन जगतो हे बघायला मिळतं. तसंच जर तुम्ही नॉर्थ इंडिया म्हणजे ईशान्य भारत साईडला जर तुम्ही गेलात तर तिथली संस्कृती अजूनच वेगळी आहे की म्हणजे ती संस्कृती अशी आहे की ती तुम्हाला भारताच्या कुठल्याही भागात बघायला मिळत नाही. तिथे अव्हेलेबल होणाऱ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तसंच खाली आलं तर कन्याकुमारी हे भारताचं टोक आहे. तिथे तुम्हाला 3 समुद्र बघायला मिळतात जे समुद्र तुम्हाला बाकी कुठेही बघायला मिळत नाही, त्यात 3 समुद्र संगम बघायला मिळतो. आणि शेवटला फिरून सगळी रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्रात आलात की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, रत्नागिरी आहे, पुणे आहे, प्रत्येक ठिकाणची तुम्हाला संस्कृती वेगळी बघायला मिळते. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, तिथल्या पारंपरिक गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्ही त्यानुसार तिथले महिने आणि तिथे दिवस काढून तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता.
1: नक्कीच, आता तू जसं म्हणालास की महिने आणि दिवस काढून, तर अमृता मॅडम मला तुमच्याकडे यायला आवडेल की तुम्ही मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की सीझन्स आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की असा कुठला ठराविक सीझन नाही, पण तुम्ही जेव्हा ट्रीप अरेंज करता तेव्हा याच महिन्यात गेलो तर अजून आनंद वाढेल, तर त्यासाठी तुम्ही काय विचार असतो बॅकएंडला तुमचा फील्ड किंवा ट्रीप अरेंज करताना?
2: ट्रीप जेव्हा आम्ही तारखा काढतो त्यावेळी त्याचा आम्हाला भौगोलिक दृष्ट्या खूप अभ्यास करायला लागतो.
1: बरोबर.
2: विशेष म्हणून तुम्हाला एक आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगेन, आपल्या भारत देशात इतर कुठल्याही देशात जे नाहीये ती गोष्ट आहे, आपल्याकडे अथांग समुद्र आहे, दरेखोऱ्या आहेत, हिमालय आहे, बर्फ आहे आणि आपल्याकडे वाळवंट पण आहे. असं फार कमी ठिकाणी मिळतं की एकाच देशात हे सर्व गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आपण त्या त्या सीझनप्रमाणे, आता हिमालयात जायचं असेल तर आपण शक्यतो उन्हाळ्यात जातो, एप्रिल मे जून त्या भागात तिकडचं सौंदर्य वेगळं असतं. त्याच्यानंतर साऊथला तुम्ही म्हणाल तर जुलैचा मोठा पाऊस सोडला तर तुम्ही कधीही जाऊ शकता साऊथला, कारण साऊथला तुम्हाला कोणत्या सीझनला गेलात तर त्रास होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा हा भाग जो आहे इथं खास करून तुम्ही नोव्हेंबर ते मार्च, कारण तिकडे उन्हाळा जास्त असतो, तुम्ही ह्या महिन्यात

0: नोव्हेंबर डिसेंबर ज्या या सीझनला गेला तर तुम्हाला सुखद मिळतं तिकडं वातावरण. कारण आपण जातो तिथं तिकडचं वातावरण आपल्याला सूट झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: कडाक्याचं ऊन राजस्थानला आणि आपण तिकडे गेलो तर आपण बघणार कुठे जाऊन, आणि तेवढ्या उन्हाळ्यात आपल्याला ते झेपणार पण नाही. त्यामुळे जिथं वातावरण चांगलं आहे त्या काळात आपण सहसा ट्रीप घेऊन जातो, आणि त्याप्रमाणे मग आपलं ट्रीपचं नियोजन असतं, संपूर्ण वर्षाचा कॅलेंडर त्याप्रमाणे केलेलं असतं.
1: नक्कीच. बॅक ऑफिस मॅनेजमेंट एकंदरीत कशी असते, जी खूप महत्वाची आहे आणि जी सहसा कुणाला पटकन दिसत नाही, तर ती करताना काय कसरत असते?
0: ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, एक सहल जी यशस्वी होण्यासाठी जितका बॅक ऑफिस महत्वाचा आहे तेवढंच तुमचं फील्ड वर्क पण असतं. परंतु जेव्हा बॅक ऑफिस तुम्हाला संपूर्ण तयारी करून देते त्याच वेळेला फील्डमध्ये काम करणं सोपं असतं. बॅक ऑफिसमध्ये काय काम चालतं, नाव नोंदणी आल्यापासून ती सगळी त्यांची प्रोसिजर चालू असते. नाव नोंदणी करायचं, किती मेंबर आपण कुठल्या ट्रीपमध्ये घेऊ शकतो त्याचं, त्याच्यानंतर त्या ग्रुपचा रेल्वे रिझर्वेशन, फ्लाईट बुकिंग वेगवेगळ्या ठिकाणी. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांचं एक महिना आधी तिकीट काढायला लागतं. गंडोला केबल कार त्यांचं जवळजवळ 2 महिने आधी तिकीट काढायला. ही सगळी तयारी बॅक ऑफिस करत असतं. प्रत्येक गेस्टची माहिती घेणं, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो नोंदवून ठेवणं, जे की फील्डवर गेलेल्यांना त्रास होता कामाने की बाबा ह्यांचं हे प्रॉब्लेम आहे ना, तो माहिती असला पाहिजे. जेव्हा ग्राउंड तुमचं बॅक ऑफिस जेव्हा परफेक्ट काम करेल तेव्हा फील्डवाल्यांना अगदी सोपं जातं काम करायला. त्यामुळे बॅक ऑफिस हे गाभा असतो कामाचा.
1: नक्कीच. जसं अमृता मॅडम म्हणाल्या, बॅक ऑफिस हा गाभा असतो. श्रीकृष्ण, तू ऑनफील्ड काम करतोस, तर मग त्यावेळेला येणारे अनुभव आणि ऍज अ टुरिस्ट कंपनी म्हणून तुला काय काय एक प्रकारची तयारी करायला लागते?
2: आता आम्ही पहिली गोष्ट, आम्हाला भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही ट्रीपला जातो त्यासाठी आम्हाला त्या जागेची नाही तर आम्हाला पूर्ण माहिती ठेवायला लागते पूर्ण जागांची, आणि सोबत येणारे जे सहप्रवासी आहेत त्यांची सुद्धा आम्हाला एक माहिती ठेवायला लागते. कारण काय होतं की काही लोक आपल्या ट्रीपने जी लोक येतात ते 2 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपर्यंत सगळेजण येतात, सगळे फिरायला आलेले असतात. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टींची काळजी असते. कोणाला जेवणाचं असतं, बा कोणाला डायबिटीस असतो, कोणाला पायाचे प्रॉब्लेम असतात, बॅकचे प्रॉब्लेम असतात, बा त्यांना आपण गाडीत कुठे बसायला द्यायचं, काय करायचं, ते काळजी घ्यायला लागते. नंतर आपण त्यांना आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या सोयीसुविधा आपण त्यांना पुरवत असतो. आता ट्रीपला जर 50 लोक आली तर 50 च्या 50 लोक नुसतं स्थळ बघायला नसतात, काही लोक नुसतं निसर्गात आनंद घेतात आणि काही लोकांना तिथली ऐतिहासिक माहिती हवी असते. तर तुम्ही ज्या कुठल्या भागात जात आहे तर त्या भागाची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आधी, म्हणजे बा तिथलं तिकीट कधी काढायचं, कधी काय करायला लागतं, कुठे पास असतात नसतात, किंवा बा काही ठिकाणी सिनियर सिटीजनना कन्सेशन असतं पटकन आत सोडतात तसं, किंवा त्या भागाची ऐतिहासिक माहिती आणि त्याचबरोबर ते ठिकाण बंद कधी असणार आहे, चालू कधी असणार आहे, तर त्याची सुद्धा आपल्याला माहिती ठेवायला लागते. आणि एखादा पर्यटक आपल्याला एकदा जोडला गेला की तो सहप्रवासी न राहता तो सहकुटुंबीय म्हणून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो.
1: बरोबर.
2: आणि तो सहकुटुंबीय याच नात्याने पुढे आपल्यासोबत ट्रीप चालू ठेवतो.
1: नक्कीच. आणि ट्रीपवर येणारे काही चॅलेंजेस, किंवा जशी तू तयारी करतोस तसं कस्टमरकडनं तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी ही तयारी केली पाहिजे?
2: कस्टमरकडनं आमची अपेक्षा जास्त काही नसते, एवढीच असते की आम्ही ज्या वेळेला सूचना किंवा आम्ही सांगत असतो त्यावेळी त्यांनी ते लक्षात ऐकतात, ऐकत नाही होत ना ऐकतात. पण कसं असतं, 2 वर्ष ते 80 वर्ष मी बोलल्यामुळे सगळ्या प्रकारची लोक येतात, त्यामुळे प्रत्येकाची डिमांड काहीतरी वेगळी असते. आम्ही त्या भागात गेल्यावर त्यांना जी काही त्यांची डिमांड आहे ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ते त्यावेळेला ते आम्हाला सहकार्य करतात की बा एखाद्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं असतं की बा इथून तुम्ही आजपर्यंत मोबाईल वापरू नका तर नाही वापरत. ही एक त्यांनी मेन काळजी घ्यायला लागते. कारण त्यावेळेला होतं कसं की त्यांचे नियम असलेले देवस्थानाचे किंवा त्या भागाचे नियम वेगळे असतात आणि आपले नियम वेगळे असतात.
1: बरोबर.
2: आपल्याला ते बघायला येतो, आपण काय असतं आपलंच असतं, 4 वर्षात आम्ही एकदा बघायला येणार, फोटो काढणार, निघून जाणार. पण त्यांना त्या धार्मिक स्थळाची किंवा त्या जागेचं महत्व टिकवून ठेवायचं असतं.
1: बरोबर.
2: त्यामुळे तिथल्या गेल्यानंतर त्या जागेवर ज्या काही सूचना असतात त्याचं नीट पालन झालं पाहिजे एवढंच आम्हाला आहे.
1: नक्कीच. आणि जेव्हा बॅक ऑफिसला किंवा भेटायला येतात की आम्हाला असं करायचं आहे, आम्हाला या ट्रीपला जाऊ इच्छितो, तर अमृता मॅम तुम्ही काय सांगता त्यांना की हे तयारी असायला हवी, हा किंवा एक टू डू लिस्ट त्यांच्यासाठी काय असते?
0: टू डू लिस्ट जी आहे प्रत्येक भागाप्रमाणे ती आपल्याला सांगावी लागते. आता साऊथला गेलं तिकडं काय फारसा तुम्हाला अगदी चॅलेंजेस नसतात, आपल्यासारखाच तो भाग असतो. परंतु जेव्हा लेह लडाखसाठी एखादी व्यक्ती नाव नोंदणी करायला आली तर आम्ही त्यांना आधी फिजिकल त्यांची कंडिशन विचारतो की बाबा आपण इतक्या हाईटवर जातोय, आपल्याला काही दम्याचा त्रास तर नाहीये ना, श्वासाचा त्रास तर नाही ना, हार्टचा त्रास तर नाही ना, ह्या फिजिकल कंडिशन त्यांच्या आम्हाला विचारात घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला लागतं की हा तुम्ही जाऊ शकता. आता चारधामला

0: 80 वर्षाचे येतो म्हणले तरी आपण विचार त्यांना सजेस्ट करायला लागते की बाबा नका, तुम्ही नका येऊ, किंवा तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ही ठिकाणं बघा की ही कमी कष्टाची असेल. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे जे नियम असतात ते पण त्यांना सांगूनच पाठवायला लागतील.
1: श्रीकृष्ण, तू ऑन फील्ड जेव्हा काम करतोयस आता, तर मग त्यावेळेला असे अनेक अनुभव येतात, तर मग असा कुठलाही एक अविस्मरणीय अनुभव, चांगला वाईट कुठलाही?
2: आता साधारण एप्रिल महिन्यातच आम्ही जेव्हा अरुणाचल ट्रीपला जेव्हा गेलो होतो, तर त्यावेळेला आम्ही सकाळी सगळं आमचं आवरलं, आम्ही पूर्ण म्हणजे क्लायमेट पण छान सुंदर होतं, काही प्रॉब्लेम नाही, सगळे आम्ही आवरून वेळेत सगळे निघालो वगैरे. आणि आम्ही जो रूट डिसाईड केला होता की आम्ही सेला टनेल लोकांना बघायचं, टनेल एक मोठी आपली इंडियाची अचीवमेंट आहे, ते टनेलवर बघायचं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही सेना टनेल लोकांना दाखवायचं आहे आणि जिथून बुमला पास सुद्धा लोकांना दाखवायचं आहे.
1: बरोबर.
2: की जे भारतात सगळ्यात उंच टोक आहे जिथून चायना बॉर्डर तुम्हाला समोरच दिसते, तर ते दाखवण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा टनेलच्या जवळपास गेलं काही किलोमीटरला समोरनं बातमी आली की टनेलच्या पलीकडे दरड कोसळली आहे, कारण पूर्ण डोंगरी वाचल्यामुळे दरड तिथे कोसळली होती, टनेलचा भाग रस्ता पूर्ण बंद झाला होता. पण त्यावेळेला करायचं काय, आता असं आल्यावर लोक सुद्धा आपल्या सोबत असतात, 30-40 लोक तुम्ही घेऊन जाताय, ती लोक पॅनिक होणं हे नॅचरल आहे, पण अनुभवी टूर मॅनेजर आणि त्या भागातली माहिती असलेले लोकल गाईड यांच्या मदतीमुळे आम्ही कुठलाही विचार न करता की आम्ही आता गाडीचं भाडं एवढंच दिलं आम्ही इकडं कसं जाऊ, हा विचार आम्ही न करता आम्ही 70 किलोमीटरचा वळसा मारून आम्ही पुढे गेलो. मग लोकांच्या डोक्यात एक होतं की अरे बापरे आपण आता इकडनं गेलो आणि आपले जेवणाचं आपलं काय करायचं, सांगितलं होतं त्या लोकेशनला तर त्या रस्त्याने जात नाही, मग जेवणाचं काय करायचं. मग तेव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने धीर दिला की तुम्ही चिंता करू नका, आपलं जे काही जेवण आहे ते आम्ही हॉटबॉक्समध्ये पॅक करून पूर्ण घेतलेलं आहे स्वतःसोबत, त्यामुळे लोक एक बिंदास होती की आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला जेवण मिळणार आहे,
1: कारण पेट पूजा
2: महत्वाची आहे आणि ते झालं तर पुढे ती एनर्जी टिकून राहणार लोकांची. मग आम्ही त्याप्रमाणे दुसरा पर्यायी मार्ग काढून ठेवला, तो पर्याय मार्गाने आम्ही गेलो, लोकांना ते ठिकाण दाखवलं, सगळ्या लोकांचे लंच झाले. आणि ह्या प्रवासामध्ये जसं मी म्हणालात की कस्टमरकडून तुम्हाला काय अपेक्षित असतं, तर आम्हाला ह्या वेळेला हे अपेक्षित असतं की कस्टमरने स्वतःहून धीर पण नाही सोडला पाहिजे की आम्ही कसं करणार काय करणार, मग घरी फोन करणार, कारण घरातनं मजा करायची म्हणून लोक आलेली असतात आणि परत घरी फोन करून
1: पॅनिक
2: होणं किंवा घरच्यांना सांगणं ह्यामुळे थोडा फरक पडतो. पण लोकांना धीर असतो की आम्ही ह्यांच्याबरोबर आलोय ना, आमची जेवणाची सोय आहे, आमची सगळ्या सुविधा इथं होणार आहेत, आम्हाला काही टेन्शन नाहीये.
1: नक्कीच, तुम्ही विविध वयोगटातील लोकांसाठी अरेंज करता आणि त्यावेळेला कधी कधी कंटाळा येऊ शकतो, तर तोही एक अनुभव सांगणार जेवणाबद्दलचा जे तुम्ही काळजी घेता.
2: ट्रीपला जायचं म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा येतं की अरे बापरे आता बाहेर जाऊन आम्ही पनीरच खायचं का 8 दिवस, किंवा 10 दिवस आम्ही रोटीच खायची का, ती रोटी मामा चावता येत नाही तोडता येत नाहीये, मग काय करायचं. तर त्यासाठी आम्ही हे केलंय, आम्ही स्वतःचं केटरिंग ग्रुप आमचा तयार केलेला आहे, तर तुम्ही भारताच्या कुठल्याही टोकावर जावा, तुम्हाला नाश्त्याला तुम्हाला तिथे मऊ भात आणि मेथकूट आणि तूप ह्या गोष्टी आवर्जून मिळणार. असं नाही की ते ठेवलं मग बाकी ठेवणार नाही, आम्ही त्याचं तुम्हाला मिसळ सुद्धा ठेवणार, फ्रुट्स पण ठेवणार, चहा कॉफी. आता जसं मी म्हणालो की 50 लोक ट्रीपमध्ये असतील तर प्रत्येक जण फिट अँड फाईन नसतो, मग काही लोकांना असतं की नाही आम्हाला बिना साखरेचा चहाच हवा आहे किंवा बिना साखरेची कॉफी हवी आहे, ती सुद्धा आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. असं कधी होत नाही की नाश्त्याला नाश्त्याकडे जेवणाकडनं प्रॉब्लेम आलाय की अरे आम्हाला आज पोळीच नाही मिळाली किंवा हे नाही, आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन केटरिंगची पूर्ण व्यवस्था करतो की जिथे तुम्हाला मऊ भातापासून ते अगदी मिसळीपर्यंत आणि लोकांना त्याचाही कंटाळा आला असेल तर कधीतरी आमच्या पद्धतीने की जिथे लोकांच्या पोटाची काळजी घेऊन त्या लोकांना पावभाजी फ्राईड राईस हे घरगुती पद्धतीने आम्ही त्यांना बनवून तिथे त्या जागी प्रोव्हाइड करतो.
1: खूप छान अमृता मॅडम, हे जसे ऑन फील्ड अनुभव आहेत तसा बॅक ऑफिसला एक अलीकडे अनेक किस्से ऐकायला येत आहेत टुरिझम कंपनी बद्दलच की काही फ्रॉड्स निघतात, तर बुकिंग करताना ऍज अ कस्टमर म्हणून काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन करा.
0: आजकाल पर्यटन क्षेत्रात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, फ्रॉड म्हणा किंवा फसवणूक म्हणा खूप खूप ऐकानावर येतात, म्हणजे आपल्या रत्नागिरीत सुद्धा असे किस्से हल्लीच्या आपल्याला ऐकायला आलेले आहेत. तर आम्ही एकच सजेशन देऊ सगळ्या आपल्या मित्र मैत्रिणीला की तुम्ही बुकिंग कोणत्याही कंपनीकडनं करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती कंपनी किती जुनी आहे, किती वर्षापासून त्या कार्यक्षेत्रात काम करते, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याच्यानंतर त्या कंपनीतनं आपल्या ओळखीतनं कोणी जाऊन आलेले आहेत का, हे पण तुम्ही चौकशी करणं बेटर राहतं. आणि दुसरं, तुमच्याबरोबर टूर ऑपरेटर कोण असणार आहेत, जे तुमच्याबरोबर येणार आहेत त्यांना त्या भागातली सगळी माहिती आहे ना, त्यानंतर तुम्ही जी ठिकाणं बघायला जाता त्या ठिकाणी तो टूर मॅनेजर तुमच्या बरोबर असेल ना, त्यानंतर तुमच्या जे टूर कॉस्ट असेल त्या टूर कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि काय काय एक्सक्लूड आहे हे आवर्जून बघावं लागतं. कारण बऱ्याच ठिकाणी असं

0: जाहिरात खूप छान असते, अमाऊंट पण छान वाटते आणि तिथे गेल्यानंतर मग ह्याचे पैसे वेगळे द्या त्याचे पैसे असं होतं. त्यामुळे साईट सीईंगची तिकीट, त्याच्यानंतर जी केबल कार वगैरे जी म्हणते त्याची तिकीट, पुन्हा प्रत्येक मील्स ब्रेकफास्ट डिनर आणि हे सगळे जेवढे आपले थ्री टाइम मील्स
1: हात घालणार
0: नाही लागणार ह्याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय होतं, टूर ऑपरेटर तुमच्या बरोबर असतो. आता मिरेकल गार्डन, मी एक उदाहरण सांगते, मिरेकल दुबई, मिरेकल गार्डनच्या गेटमध्ये तुम्हाला जमजा टूर ऑपरेटरने सोडलं, तुम्ही जा मिरेकल गार्डन बघून या, तर तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला सुधारणारच नाहीये तिथं की मी काय बघू, इतकं मोठं गार्डन आहे ते. हेच जर का तो स्वतः टूर मॅनेजर तुमच्या बरोबर आला तर या दिशेनं जा, संपूर्ण तो फिरवून तुम्हाला बाहेर घेऊन येतो. तुमचा व्यवस्थित ते मिरेकल गार्डन बघून होतं. आपला आपण तुम्ही गेलात आतमध्ये तर तुम्ही एखादं ठिकाण आवडलं की तिथेच थांबलात, बाकीचं गार्डन तुमचं बघणं राहूनच जातं. तुम्हाला आयडियाच येत नाही की बाबा पुढे किती बघायला आहे आणि आपल्याला किती बघायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून विचारायला पाहिजे आणि त्या टूर कंपनीची ओळख काय आहे त्याची पण व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे. असं नाही की पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही बुकिंग केलं की आता लगेच एवढे पैसे पाठवून द्या, त्या पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही खातरजमा केली पाहिजे की बाबा आपण कुणाबरोबर जातोय आणि ती किती विश्वासार्ह कंपनी आहे.
1: नक्कीच, ज्या युवा लोकांना या बिझनेसकडे वळायचंय तर त्यांना तुम्ही टेकअवे म्हणून काय सांगाल अमृता मॅडम, की काय काळजी घ्या आणि एक काय गोष्टी त्यांच्याकडे हव्यात?
0: पर्यटन व्यवसाय जो आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे.
1: बरोबर.
0: आणि हा व्यवसाय अजून एक ह्याचा एक प्लस पॉईंट म्हणजे आपल्या बरोबर जे येतात ते आनंद घेण्यासाठी येतात, त्यामुळे आपण एक आनंद देण्याचा व्यवसाय करतो हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे वर्तणूक आहे ती नेहमी सॉफ्टच असली पाहिजे. समोरचा माणूस त्रस्त होऊ शकतो कारण तो कंटाळून आलेला असतो, चला चार दिवस बाहेर फिरून येऊया तो, पण तुमच्याकडे नेहमी पेशन्स असला पाहिजे कायम, तरच तुम्ही त्याला आनंद देऊ शकाल. आणि दुसरा रोजगार निर्मिती मी यासाठी म्हणते, एक छोटंसं उदाहरण, रत्नागिरीत एक फॅमिली आली फिरायला तर ते आल्यानंतर ते हॉटेलमध्ये मुक्काम करणार, रत्नागिरीतल्या गाड्या वापरणार, फिरण्यासाठी गाईड करणार, जेवण इथे करणार, वस्तू खरेदी करणार. मला सांगा किती जणांच्या पर्यंत त्या एका कुटुंबाचे फुल ना फुलाची पाकळी पैसे पोचतात आणि त्या प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय मिळतो. असंच हे संपूर्ण जगासाठी हा एक पर्यटन व्यवसाय असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते यातनं. त्यामुळे जे कोणी युवा जर का ह्यात येऊ इच्छित असेल तर त्यांनी अवश्य यावं, पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, त्यांच्या स्वभावात त्यांनी खूप पेशन्स पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पर्यटन व्यवसायात आलेल्या व्यक्तीकडे असायलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे क्विक डिसिजन. क्विक डिसिजन ही अशी गोष्ट आहे, तुमचा डिसिजन चुकता कामा नये कधी. एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि तिथं तुम्हाला वाटलं की हा इथे ही अडचण येते, तर त्या क्षणी आपल्या बरोबर असलेल्या 30-35 जणांना जाणीवही न करून देता तुम्ही तो डिसिजन घेऊन त्यांना व्यवस्थित पुढचं त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. असं घडतं. आता काही वेळेला असं होतं, गाडी, आता आम्ही एकदा गेलो होतो, अचानक आमची गाडी बंद पडली, रात्रीची अंधार होत आला होता, आम्हाला माहिती आहे की पुढे जंगल लागतं. आम्ही क्विक डिसिजन घेतला, आम्ही त्यावेळी हा नाही विचार केला की बाबा आता हॉटेलमध्ये आपण कुठे मुक्काम केला तर किती पैसे जातील. आम्ही तिथे जवळ आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं, सगळ्यांना आम्ही तिथे स्टे करवला, गाडी रिपेअर करून घेतली, गाडी चांगली नसताना लोकांना घेऊन जाणं पैसे वाचवण्यासाठी, अशा गोष्टी टाळाव्या. आणि त्यावेळी असा विचार करून आम्ही तिथे स्टे दिला, दुसऱ्या दिवशीपर्यंत गाडी पहाटे आम्ही गाडी रेडी होऊन आली, पुढचा प्रवास केला, म्हणजे कुठं त्यांचं साईटसीईंग पण मिस झालं नाहीये आणि रिस्क पण घेतली गेली नाहीये. असं क्विक डिसिजन घेता आला पाहिजे कोणताही, म्हणजे किंतु हे न घाबरता.
1: नक्कीच, कारण नाव तयार होण्यासाठी अनेक वर्ष
0: लागतात. आणि कसं असतं माहितीये का, हे जे पर्यटक आपल्या बरोबर येतात ना, त्या 8 दिवसासाठी आपण त्यांचे पालक असतो. त्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना आपल्या भरोशावर पाठवलेलं असतं, बाबा यांच्या बरोबर गेलेत ना, हे त्यांना सुरक्षित आणतील परत. तो एक विश्वास जो त्यांनी ठेवलेला असतो आपल्यावर, तो आपल्याला कायमचा ठेवावा लागतो, तो गमावून चालत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला पूर्ण प्रिकॉशन्स घेऊनच प्रत्येक डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळे क्विक डिसिजन घेणं आणि विचारपूर्वक डिसिजन घेणं हा गुण असणं आवश्यक आहे.
1: श्रीकृष्ण, आज वर्ल्ड टुरिझम डे आहे, तर त्या निमित्ताने आपल्या सगळ्या दोस्तांसाठी एक टेक अवे म्हणून तुला मी रिक्वेस्ट करेन की जे कोकणात कोकण दर्शनासाठी येतात तर एक 2-3 दिवसांची इटर्निटी देणार आम्हा सगळ्यांना.
2: पहिल्यांदा जे 2000 ते 2010 पर्यंत जी लोक यायची तर काकू बोलल्याप्रमाणे ती लोक फक्त गणपती बघायची आणि निघून जायची, पण त्याप्रमाणे आता जो येणारा आपला पर्यटन वर्ग आहे तो पूर्ण बदललेला आहे. कारण का लोकांना सोशल मीडियामुळे लोकांना हे लक्षात आलं की नुसतं बघायला

0: सौंदर्य नाही आहे तर तिथला इतिहास जाणून घेणं जास्त अधिक सौंदर्य आहे. म्हणजे जास्त त्या भागातली माहिती मिळवून त्या ठिकाणाची सौंदर्य अधिक वाढते. तर त्यासाठी तुम्ही जर कोकणात गणपतीला स्पेसिफिक येणार असाल तर बा तुम्ही कोकणात आल्यावर तुमच्याकडून मित्र असतील, परिवार असतील, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गणपती बघितले, तिथल्या महाआरती अटेंड केल्यात किंवा ह्या गोष्टी अटेंड केल्यात तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभव मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही रत्नागिरी फिरायला जर तुम्ही येत असाल तर तुम्ही आल्यावर रत्नागिरी सिटीमध्ये बघायला भरपूर ठिकाणं आहेत. जसे काही दोन तीन बीच आहेत, मांडवी बीच आहे, भाटे बीच आहे, नंतर त्याचप्रमाणे बीचच्या जवळ असून सुद्धा गोड्या पाण्याचं झरं असणारं हे झरी विनायकाचं ठिकाण आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्ही पावस साईडला गेलात तर स्वामी स्वरूपानंदांचं छानसं मोठं मंदिर आहे. लोकांना माहीत नाहीये की वाटेत जाताना उजव्या साईडला त्यांना डोंगराची पूर्ण कडा आणि त्याच्या पुढे अथांग समुद्र मिळतो बघायला. हे लोकांना रस्त्यावरून कळत नाही. तर तिथे गेले तर त्यांना तिथे पांडवकालीन विहीर सुद्धा बघायला मिळते. आणि जर त्यांनी लोकल लोकांशी कॉन्टॅक्ट केला तर त्या भागात असलेली कातशिल्प की जी माझ्या मित्राने 2015 पासून सुरुवात झाली आहे की जी लोकांना आता समजायला लागली कातशिल्प आहेत तर तिथे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. किंवा तुम्ही त्याचप्रमाणे गणपतीपुळे साईडला जरी गेलात तरी गणपती साईडला जाताना आरेवारीचा समुद्र किनारा आहे. गणपतीपुळ्यापर्यंत लोक जायची पण पुढे गेल्यानंतर जयविनायक मंदिर आहे आणि तिथे कराडेश्वर म्हणून सुद्धा एक ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे पतितपावन मंदिर आहे, लोकमान्य टिळक जन्मस्थान आपल्याला बघायला मिळतं, 18 तासाचा गणपती आहे. नंतर भगवती किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला तिथे ऐतिहासिक माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरीतून काय केलंय हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो डोंगर तिथंच का आहे, तो किल्ल्याची रचना तशी का झाली, ती देवी तिथंच का बसलीये, हे संपूर्ण आपल्याला तिथे बघायला मिळतं. म्हणजे जे समुद्र किनारे आहेत ते नुसते समुद्र किनारे आहेत की रत्नागिरीच्या इतिहासामध्ये त्याचा काही हातभार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं.
1: नक्कीच. तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलवरती जावा आणि ही पर्यटन स्थळं नक्की नोट डाऊन करून घ्या. तुमच्यासाठी हा आजचा टेक अवे ही फ्री इटर्निटी होती. खरंच खूप खूप धन्यवाद. वर्ल्ड टुरिझम डेच्या औचित्याने तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात. बॅकएंडला काय चालू असतं हे खूप सोप्या भाषेत सांगितलं, त्याबरोबर ऑनफील्ड सुद्धा काय असतं आणि एक कस्टमर या व्ह्यूने सुद्धा तुम्ही दोघं जण त्या भूमिकेत जाऊन कसं वाटतं आणि त्यांनीही कसं डील करावं, खूप छान अशा मनमुराद गप्पा मारल्यात. अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुम्ही इथे आलात, खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूस पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्यक मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
3: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
2: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
4: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.
2: 1858 साली राणीनं भारत.
5: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
6: आयडिया, इथेच करूया पार्टी.
5: पिझ्झा पार्टी,
6: येस.
5: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
6: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतः.

0: टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
0: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू, कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एकवाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपये

0: न्यायालयाचा निधी मंजूर झाला आहे तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुलवाडे जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व्ह अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांघल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्ज या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्जनं 101 तर कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगूनं नाबाद 58 धावांचं योगदान दिलं त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णानं 2 तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पावलं उभारू शकतं असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने, आरबीआयच्या

0: पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:11:30 झालेली आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकलं. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 138

0: इस बार त्योहारों की खुशियों के बीच हम अपने आसपास भी नजर डालें। अगर कोई युवा किसी गलत आदत की ओर बढ़ रहा है तो उससे बात करें। अगर कोई नशे से बाहर निकलने की कोशिश कर रहा है तो उसका साथ दें। नशा मुक्त युवा विकसित भारत के इस संकल्प को हम सब मिलकर आगे बढ़ाएं।
1: श्रोते हो, प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांना स्वच्छतेच्या जनआंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. स्वच्छता हीच आपण महात्मा गांधींना देऊ शकणारी सर्वात सुंदर आदरांजली आहे, असं ते यावेळी म्हणाले. आसामच्या अभयारण्यातील हत्ती आणि पिग्मी हॉगचं पुनरागमन आणि सुंदरबनमधील महिलांनी खारफुटीची वने जोपासल्याच्या यशाचा गौरव करत मोदी यांनी देशवासियांना निसर्गरक्षणाचं आवाहन केलं. डिजिटल जनगणना 2027 हे केवळ एक शासकीय काम नसून एक महाअभियान असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन अवघ्या 15 ते 20 मिनिटात आपली स्वगणना पूर्ण करावी, असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या भाषणात मोदी यांनी एक जिल्हा एक उत्पादनवर प्रकाश टाकला. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगडच्या महिला बचत गटांच्या आवळा उत्पादनांचा गौरव करत सणांमध्ये व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मोदी यांनी पंजाबच्या राऊंड ग्लास हॉकी अकादमीच्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचं देखील कौतुक केलं. विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना नमन करत राम मंदिर आंदोलनातील त्यांचं योगदान आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याची प्रधानमंत्री मोदी यांनी आदराने आठवण काढली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

मन की बात विशेष वृत्त विशेष कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझा आभार माझा शिवार.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शाडावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण कीर्तन ऐकणार आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 5 आश्विन, शके 1948, दिनांक 27 सप्टेंबर 2000.

26. सुरुवातीला जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. मंडळी, आजच्या कार्यक्रमात वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत धीरज शर्मा आणि सहकारी. ऐकूया तर वारकरी सांप्रदायिक कीर्तन.

गंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमन माझी गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझी जीवीची विश्रांती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा भारुडी या प्रकरणातील चार चरणाचा अभंग आहे. विठाल विठाल अभंगाची प्रस्तावना अशी आहे. महाराज या मृत्यूलोकाकडे जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो, या मृत्यूलोकामध्ये संत येतात आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव सर्व प्राणी येत असतो.

येणाऱ्यामध्ये सुईशा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध आणि अनिष्ठ प्रारब्ध. भगवान परमात्मा परीक्षा प्रारब्धामध्ये बसतो, संत महात्मी सुईशा प्रारब्धामध्ये बसतात आणि तुम्ही आम्ही अनिष्ठ प्रारब्धामध्ये बसतो. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, संत महात्मी स्वतःहून येतात आणि तुम्हाला यावंच लागतं, तुम्हाला यावंच लागतं. याची शास्त्राने तीन प्रकारची कारणं सांगितली. एक, मागील जन्मातली वासना. दोन, मागील जन्मातलं कर्म. आणि तीन, मागील जन्मातलं पापुण्य. या तिन्हीलाही संत महात्मीची सुंदर अशी प्रमाणे अगा कर्मी जे उरावे. एक, वासनेचा संघ होय अंतकाळी आणि जन्मायेने घडे पातकाचे मूळ. पण संतांच्या बाबतीत पाहिलं हे तिन्ही कारण शिल्लक नाही तरी सुद्धा संत महात्मी मृत्यू लोकात आलेले दिसतात. कर्माच्या बाबतीत पाहिलं तर अकर्म स्थिती. वासनेच्या बाबतीत पाहिलं तर वासना नाही तर वासनेचं बीज सुद्धा संतांकडे नाही असं संत महात्मे सांगतात. बर, पाप पुण्याच्या बाबतीत पाहिलं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य अंगा. ही तिन्ही कारण संतांकडे असताना नसताना सुद्धा संत महात्मे मृत्यूलोकात येतात. याचं नेमकं काय कारण आहे? इथे परोपकार करण्याकरता संत महात्मे मृत्यूलोकात येतात. महाराज, संत महात्मे परोपकार करण्याकरता या मृत्यूलोकात आले. आता परोपकार शब्दातच खरा अर्थ लपलेला आहे. पर म्हणजे परमात्मा, उप उपती म्हणजे जवळ आणि क्रू करती म्हणजे करणे. भगवान परमात्म्याच्या जवळ करण्याकरता जे आले त्यांना संत महात्मे म्हणायचं. मग संत महात्मे मृत्यूलोकात आले आणि जसा अधिकार असेल तसं मार्ग प्रतिपादन करा. अधिकार तैसा दावियाला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा समाजाला संत महात्म्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. पण समाजाकडे पाहिलं की अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी करायला तयार नाही. हे ज्यावेळी संत महात्म्यांच्या लक्षात आलं की आपण सोपं सांगितलं पाहिजे, संसार करून परमार्थ शिकवला पाहिजे, याकरता एक प्रकरण निवडलं आणि त्या प्रकरणाचं नाव आहे भारूड प्रकरण. विठाला विठाला शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भगवान परमात्मा आणि रूड म्हणजे व्यावहारिक किंवा संसारिक. संसार करून परमार्थ ज्याला करायचा आहे त्याला भारूड सांगितलं. मग संत महात्म्यांनी भारूड नावाच्या प्रकरण तयार केलं आणि त्या भारूड नावाच्या प्रकरणातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्म्याला पकडण्याकरता एक रूपकाच्या शैलीतून प्रथम चरणात उपदेश करतात.

अरिवरी आर पिंपळावरी पार. आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरिवरी आर पिंपळावरी पार, पिंपळाच्या खाली पार असतो. ज्ञानेश्वर महाराज वरती कस काय म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगाच्या चरणातून काय प्रतिपादन करायचंय. पुढे म्हणतात खाली कुंभार वरी चाक उभे, कुंभार खाली आणि त्याच्या डोक्यावर चाक आणि गाडगं फिरते. ज्ञानेश्वर महाराजाला या अभंगातून नेमकं काय सूचित करायचंय आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ पाहावा लागेल, म्हणजे अभंगाचा अर्थ आपल्याला लागेल. आता पहिला शब्द आहे आर. आर कशाला म्हणतात, आरचे अर्थ शब्द कोशामध्ये भरपूर आलेत. आर म्हणजे मध्यबिंदू, आर म्हणजे गाभा, आर म्हणजे अक्ष आणि आर म्हणजे स्थिरीकरण. आणि हा जो आर आहे तो प्रत्येक पदार्थाला आहे आणि अनात्म पदार्थ त्या आर भोवती फिरतात. अगदी सोपं उदाहरण गाडी असते, त्या गाडीला सुद्धा एक आक असते, त्याला संस्कृत मध्ये अक्ष म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला अक्सल म्हणतात. तो आर आक किंवा अक्सल तो स्थिर आहे म्हणून गाडीचं चाक फिरते. आरचा सोपा जर अर्थ पाहायचा झाला तर जातो सर्वांना माहिती, जात्याला एक खालचा एक पाळू असतो आणि एक वरचा एक पाळू असतो. मधी लोखंडाची जी असते तिला आर म्हणतात. ज्यावेळेस महिला मंडळ त्या जात्यामध्ये धान्य टाकलं जातं त्यावेळेस कोणते कण भरडतात, कोणते कणाचं पीठ होतं आणि कोणते कण वाचतात, की ज्या कणाने त्या आरला पकडले ते मात्र भरडले जात नाही आणि ज्या कणाने त्या आरला सोडले ते मात्र भरडले जात नाही. ज्ञानेश्वर महाराज हाच सिद्धांत आपल्या अभंगातून सांगतात की ज्याने आर रूपी परमात्म्याला पकडले ते काळ नावाच्या चक्रात भरडले जात नाही आणि ज्याने आर रूपी परमात्म्याला सोडले ते मात्र भरडले जातात. विठाला विठाला म्हणतात खाली कुंभार वरी चाक भुवे, खाली कुंभार.

आणि वरती चाक आहे. आता कुंभार कोण आहे, चाक कोणते आणि गाडगं कोणते आणि वरती कस काय. आता हा जो कुंभार आहे तो ब्रह्मदेव रूपी कुंभार आहे, कारण ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडगी घडवले म्हणजे याला शरीर घडवलं. कारण ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात सर्वाघटी घट म्हणजे गाडग, ह्या देहाला घट म्हणतात. मग ह्या ब्रह्मदेव रूपी कुंभाराने गाडगी घडवली, पण त्या बिचाऱ्या ब्रह्मदेवाला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एकासारखी एक नाही माणसं घडवले. आणि सारखीच जर माणसं घडवली असती, सारखीच जर गाडगी निर्माण केली असती, तर व्यवहारामध्ये खूप मोठा घोटाळा झाला असता. नाहीतर आपल्याला जसे गाड्या सारख्या असतात ती ओळखण्याकरता जशी नंबर प्लेट असते पाठीमाग एक आणि पुढे, तसे माणसाला सुद्धा नंबर प्लेट भरावं लागले असते. विठाला विठाला विठाला विठाला विठाला. हो, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडग घडवलं आणि गाडगी घडवल्यावर त्याला अभिमान झाला की मी या पूर्ण प्रजेची उत्पत्ती केली, मीच एकटा ब्रह्मदेव जगाचा मालक आहे. ज्ञानोबाराय म्हणले हे ब्रह्मदेवा, तू जगाची उत्पत्ती केली पण तू जगाचा करता नाहीये, कारण तुझ्या सुद्धा डोक्यावर कारणावाचं चक्र फिरते, म्हणजे तुला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागते, ब्रह्मदेवाला जावं लागते. फक्त त्याचं आयुष्य जास्त आहे, शास्त्राने त्याचं आयुष्य सांगितले चार युग आहेत, कृत त्रेता द्वापर आणि कली, चार युगाचे आयुष्य सांगितलेत. 4,32,000, 8,64,000, 12,96,000 आणि 17,28,000 पूर्ण बेरीज होते 43,20,000 वर्ष, त्याला एक युग म्हणतात. असे 71 महायुग गेल्यावर एक मन्वंतर होतं, असे एक मन्वंतर म्हणजे इंद्रदेवाचा एक आयुष्य आहे. आणि अशा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जाते. ज्ञानोबाराय सांगतात देहाची पुरंदर 14 जाते, एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्र जातात, म्हणजे असं ब्रह्मदेवाचं आयुष्य जास्त आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे ब्रह्मदेवा, जर तू त्या भगवान परमात्म्याला नाही पकडलो तर तुझ्या सुद्धा डोक्यावर काळ नावाचं चक्र फिरते. हे ज्ञानोबरायला नवल वाटलं, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात खाली कुंभार वरी चाक होय, मग आरी वरी आर पिंपळावरी पार. आता पिंपळ कोणता, पार कोणता आणि वरती कोणता. गीतेच्या 15 अध्यायामध्ये स्वतः श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल मदशाख मश्वथम प्रावुरव्यम छंदांश यश परणानी यस्तम वेद सवेद्वेद. अरे अर्जुना, पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे आणि त्याच्या मुळ्या उलटे असल्यामुळं जिकडं मुळ्या तिकडं पार. या सिद्धांतानुसार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वरती पार आहे, आरी वरी आर पिंपळावरी पार खाली कुंभार वरी चाक भुवे. लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज आर ला पकडणारे म्हणजे भगवान परमात्म्याला पकडणारे आणि आर ला सोडणारे आणि काळात जाणारे असे लोक कलियुगामध्ये किती, त्याचं उत्तर ज्ञानोबाराय दुसऱ्या चरणात देतात.

संभाळले की उंबराला वाळके. आता उंबराला वाळकं लागलं ह्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजाला काय सांगायचे. आता पहिला शब्द आहे डंबाळके म्हणजे भरपूर. डंबाळके उंबराला म्हणजे भगवान परमात्म्याला. कारण विष्णू पुराणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची भगवान परमात्म्याची विभूती म्हणजे उंबर सांगितली. किंवा तीन देवतांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराजांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला वाळकं म्हणजे संत महात्मे लागले महाराज. म्हणून संत महात्मे लागले असा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. म्हणून डंबाळके उंबराला वाळके. पुढे म्हणतात पिंपळाला काकड्या लागल्या रे. आता पिंपळ कोण आहे आणि काकड्या कोणत्या लागल्या. तर पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे. आणि त्या पिंपळाला म्हणजे संसाराला जे काकड्या लागल्यात ते म्हणजे विषयासक्त आहे. म्हणून डंबाळके उंबराला वाळके पिंपळाला काकड्या लागल्या रे.

पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी, आता पहिलं वरले माळी म्हणजे महारानावर कोल्हा करडी काढी, आता महारान कोणता करडी कोणते आणि कोल्हा कोणता या तीन शब्दाचे अर्थ आपल्याला पाहावं लागेल. महारान आहे म्हणजे जिथं काही पिकवत नाही, जिथं काही उगवत नाही त्याला महारान म्हणतात, म्हणजे अधिकारी नसणारे. एक दोन कोल्हा म्हणतात, कोल्हा हा हुशार प्राणी, कोल्हा वाघाची शिकार होत नाही आणि कोल्हा माणसाची शिकार होत नाही म्हणून कोल्हा शब्द संतांना वापरला. आणि करडी, करडीचा अर्थ होतो तेल, तेलाचा अर्थ होतो प्रेम आणि प्रेमाचा अर्थ होतो भक्ती. म्हणजे अधिकारी नसणाऱ्या माणसाकडून संत महात्मे भक्ती करून घेतात हे ज्ञानोबारायांना नवल वाटल्यामुळं ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं वरले माळी कोल्हा करड काढी. संत महात्मे भक्ती करून घेतात म्हणून जीवनामध्ये संतांना भेटलं पाहिजे. जाता जाता सांगतो संसाराला विटावं कुसंगतीला सुटावं आणि संतांना भेटावं, पण आपलं मात्र उलट होतंय. आपण संसाराला नटावं, कर्ज आपलं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनातून उठावं, कशा संत महात्म्यांची भक्ती होईल महाराज. व संत महात्मे जगाला सांगतात तेही अवघड नाही, शाकाहाराचं करावा भक्षण, चारित्र्याचं करावा रक्षण आणि अध्यात्माचं घ्यावं शिक्षण, अगदी सोपं आहे. म्हणून संत महात्म्यांनी खूप मोठी क्रांती केली. संत महात्मे करतात क्रांती, घालवतात भ्रांती आणि जगाला देतात शांती. म्हणून संतांना भेटलं पाहिजे. म्हणून पहिलं वरले माळी कोल्हा करडो काढी, ससा वळितो वेठी रे. ससा दाव वळतोय, आता ससा कोणाला म्हणतात आणि दाव कोणतं म्हणतात? तर ससा म्हणजे हा भित्रा प्राणी, तसे विषय संसार करतात, जे विषय आसक्त आहेत त्यांना भित्रे म्हणतात महाराज. कारण आणि जे संसार त्यागतात, संसाराविषयी ज्याचे प्रेम नाही त्यांना शुरवाण म्हणतात. जिंकावा संसार येणे नामे तरी शूर, किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत का लाथाळीला संसार केला षडुर्मिशी मार. म्हणून संत महात्मे सांगतात की मग पहिलं वरले माळी कोल्हा करोड काढी ससा वळी तो विठी रे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवनामध्ये भगवान परमात्म्याला पकडा सांगतात. म्हणून डंबाळके उंबर आला वाळके, भगवान परमात्म्याला पकडा. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता अनेक प्रकार होते महाराज. प्रत्येक युगामध्ये कृतय ध्याय तो विष्णू, त्रेतायाम येतो मकही, द्वापारी परिचर्यानाम कलवतात हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होतं, द्वापारयुगामध्ये पूजा होती आणि कलियुगामध्ये नामचिंतन आहे महाराज. अहो भागवतकार तर याही पुढे जाऊन सांगतात हरेरनाम हरेरनाम हरेरनाम एव केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरान्यता. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे जीवनामध्ये उद्धार. जिंदगी जपतत रहेगी फुर्सत न मिलेगी कामसी, ऐसा समय निकालो प्रेम करू प्रभु राम से. राम लाम की लुट मची है, लुट सके तो लुट, अंत काल में पछताएगा जब प्राण जाएगा सुट. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि भक्ती केल्यावर तो भगवान परमात्मा निश्चित धावून येतो महाराज. की जाता जाता एक मिनिट दो मिनिट कथा सांगून जातो. कथेचा विषय असा, एक वेळेचा प्रसंग आलाय, 14 वर्षाचा वनवास रामप्रभूचा संपूर्ण, रामप्रभू अयोध्येत प्रवेश करणार. त्याच्या अदुगरच्या दिवशी भरताने एक सभा बोलवली आणि सभा बोलवल्यानंतर सांगितलं की पूर्ण अयोध्येजनो 14 वर्षाच्या वनवासाला रामप्रभूला जावं लागलं, त्याचं कारण जर कोण असेल तर मी भरत आहे, माझ्यामुळे राम

प्रभूला 14 वर्षाचा वनवास द्यावा लागलाय, म्हणून मी माझ्यासारखा दुराचारी माझ्यासारखा वाईट कुणी नाही असं भरतजी सर्व लोकांना सांगतात. मी राहणंच बरं नाही असं भरतजी म्हणतात. जवळच नदी वाहत असते, भरतजी पळत पळत जातात नदीकडं आणि नदीमध्ये धाडकीनी उडी टाकून देतात. सगळे अयोध्याजन ढसा ढसा रडायला सुरुवात करतात आणि सांगतात की ज्या भरताने इतका त्यागमय जीवन जगलं असे भरतजी आपल्यातून निघून गेले. सगळे लोक रडायला लागतात, पण अचानक एक प्रसंग घडतो. भरतजीच्या उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला दोन भगवे दारी पुरुष वरती आणताना दिसतात. भरत लोकांना अतिशय आनंद होतो आणि ते लोक भरतजी विचारतात, या अयोध्यातले कोणीच लोक वाचू शकत नाही, तुम्ही वाचव कोण आहेत? ते फक्त हात जोडून सांगतात, भरतजी भरतजी. भरतजीला राग येतो आणि भरतजी म्हणतात, तुमचं नाव कोण आहेत, कोण आहेत तुम्ही? त्यावेळेस भरत जे असतात, जे भगवे पुरुष दारे, ते सांगतात, आम्ही कोण आहे सांगू का? आम्ही ना रामाच्या पादुका आहोत. ज्या पादुकाच्या अहोरात्र सेवा केली ना, त्या पादुका तुमच्यावर कसं मरून येऊन देतात. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती श्रेष्ठ असते, म्हणून त्या भगवान परमात्म्याला पकडण्याचा सुंदर उपदेश महाराज करतात.

0: धीरज शर्मा आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकत होतात. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. बरे मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे समाप्त करूया. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमांमध्ये, अर्थात कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. निरोप घेण्यापूर्वी एक निवेदन.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: अरे वा, खूप दिवसांनी.
4: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
3: अहो तेच 60 रुपये.
4: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
3: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या.
4: आणि दुसरी?
3: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने.
4: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
3: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे. मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो. मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो, भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. हे यश आहे

सर्जिकल स्ट्राईकचं 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. एलओसीच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं. सर्जिकल स्ट्राईकनं

सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती. गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईकपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, या आधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पौर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे SE.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाहीये. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या

भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे, ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं, मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHUचे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता. ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं. म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशावेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्यमंदिरासाठीच ओळखलं

जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्र किनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्र हो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रुपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसतायत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय.

या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जातंय. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190 वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. एनएसएसमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूं

ना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982 विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ऍस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजिंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजिंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगड आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये
विविध क्षेत्रांशी संबंधित

व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद उत्साह आणि चैतन्यानं भरून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्याप्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा

आमच्यापर्यंत पोचवत रहा। जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते। मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते। ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो। आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद उत्साह आणि जल्लोषात साजरे करा। मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। नमस्कार। श्रोतेहो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। मन की बातचा हा मराठी अनुवाद आम्ही पुनःप्रसारित केला होता। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्झवर।

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोत्या हो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर.
4: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरच्या बातम्या आणि कार्यक्रम.
5: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. भारताची दमदार फलंदाजी. शुभमन गिलचं नाबाद शतक. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद

0: साधला हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याचवर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनर्उभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं ते म्हणाले. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है, कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया. यही तो जनभागीदारी है. बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है.
0: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमालय संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे, जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीजबिल माफी, प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एन्सी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यांनीही रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉनमध्ये तेजस्विन शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व्ह अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्सचं शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीश कुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 1 बाद 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. तसंच साबरमती स्थानकावरून त्यांनी देशातल्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अमित शहा यांनी यावेळी जनसभेला संबोधित केलं. अमित शहा यांनी आज विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं. अशोक सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्व, देश आणि समाजसेवेसाठी वाहून घेतलं होतं असं शहा यावेळी म्हणाले. भारत कोणत्याही देशाच्या भूभागावर कब्जा करणार नाही, मात्र आमची सुरक्षा आणि धोरणात्मक स्वातंत्र्याला धोका उद्भवला तर त्याचं रक्षण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. भारताला जागतिक स्तरीय अपेक्षित असलं तरी ते धोरणात्मक स्वातंत्र्याची किंमत मोजून अपेक्षित नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही देशासोबत संवाद साधायचा प्रश्नच नाही असंही ते म्हणाले. शाश्वत विकास, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान, भारताची दमदार फलंदाजी, शुभमन गिलचं नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एयर स्ट्राइक और ऑपरेशन सिंदूर को भारत की आतंकवाद विरोधी कार्रवाई का साहसिक उदाहरण बताया. कहा ये आतंकवाद को कतई बर्दाश्त न करने की नीति को दर्शाते हैं. मन की बात कार्यक्रम में प्रधानमंत्री ने जनगणना 2027 की प्रगति का उल्लेख करते हुए कहा 32 करोड़ से अधिक परिवारों का विवरण दर्ज किया गया है. उन्होंने महात्मा गांधी की जयंती से पहले स्वच्छता अभियानों में जनता की अधिक से अधिक भागीदारी का भी आह्वान किया. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा भारत रणनीतिक स्वायत्तता से समझौते किए बिना वैश्विक स्थिरता का समर्थक. गृहमंत्री अमित शाह ने गुजरात के साबरमती से देश की पहली एलएनजी चालित रेल को झंडी दिखाकर रवाना किया। इसे स्वच्छ ऊर्जा के लिए रेलवे का महत्वपूर्ण कदम बताया।